0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 27 मे

27 मे निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच आहे. प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातलं पाणी बाहेर टाकता येतं आणि ते हिताचंही होतं. इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही. अशा शेताला पुरेसं पाणी कसं मिळेल याचाच आधी विचार करणं गरजेचं आहे. हितदृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी. ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, जगाच्या कल्याणाकरताच जन्म घेतला, त्यांनाच परोपकाराचा अधिकार. मग प्रश्न येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये की काय, किंवा तसा प्रयत्नही करू नये की काय? तर तसं नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणं जरूर आहे. परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणं आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेनं दुसऱ्याकरता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल. आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही, परंतु हे वाटतं तितकं सोपं नाही. कारण माणसाची सहज प्रवृत्ती अशी की थोडंसं काही आपल्या हातून झालं की ते मी केलं, मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो. परिणामी ज्या ज्यावेळी दुसऱ्याकरता काही करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला शिकवण द्यावी की देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास, ही कृपा झाली. अशी कृपा ठेवून आणखी सेवा करवून घे. ही विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणं जरूर आहे. परोपकार याचा सरळ अर्थ पर उपकार, म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार. यावरून असं लक्षात येईल की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते, एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसामान्य व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःवरून असं दिसतं की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू मात्र गणिक सगळं जग निराळं आहे. मनाच्या या ठेवणीमुळंच जर आपल्या हातून दुसऱ्याचं कधी काळी एखादं काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचं काम केलं ही जाणीव होऊन अहंकार झपाट्यानं वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिलेली आहे. नामात राहिलं म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होतं. जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचं अधिष्ठान नसलेले मोठमोठे लोकसुद्धा मानाबिनात कुठंतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत. जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326

आम सबास जय जय रघुवीर समर्थ सगळं खोटं बोलतो म्हणून सिद्धी मिळण्याची आशा वाटते यातलं नाव भ्रम. वैभवाकडे मन आसक्त झालं कर्मठापणामुळे ज्ञानाचा वीट वाटला जाणकार झाला मोठा झाला त्यामुळे बळ भ्रष्ट झालं सीमा ओलांडल्या याचं नाव भ्रम. देहाभिमान कर्माभिमान जातीचा अभिमान कुळाचा अभिमान ज्ञानाचा अभिमान मोक्षाचा अभिमान याचं नाव भ्रम. न्याय कसा तो कळत नाही केलेला अन्याय कळत नाही उगाच अभिमानाने खवळतो याचं नाव भ्रम. मागील काही आठवत नाही पुढील विचार सुचत नाही कायम काहीतरी अंदाज करीत बसायचं याचं नाव भ्रम. अनुभव नसताना औषध घेणे अनुभव नसताना पथ्य करणं अनुभव नसताना ज्ञान सांगणं याचं नाव भ्रम. फलश्रुती नसताना प्रयोग करणं ज्ञान नसताना नुसता योग करणं उगाच शरीराने भोग भोगणं याचं नाव भ्रम. ब्रह्मदेव प्रारब्ध लिहितो आणि सटवय वाचून जाते अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे भ्रम. उदंड भ्रम विस्तारला लोकांमध्ये अज्ञान पसरवलं मात्र कळावं म्हणून उदाहरणादाखल माहिती व्हावं म्हणून मी थोडंसं सांगितलं. विश्व हेच भ्रमरूप आहे तिथं मी काय सांगायचं. निर्गुण ब्रह्म सोडलं तर सगळं भ्रमरूप आहे. ज्ञात्याला संसार नाही असं सांगितलं जातं पण गेलेल्या जाणकारांचे चमत्कार सांगतात याचं नाव भ्रम. इथे शंका उपस्थित झाली. ज्ञानी माणसाच्या समाधीचं पूजन केलं तिथं काही प्रचिती आली किंवा नाही तसंच अवतारी कार्य संपलं त्यांचं सामर्थ्य उदंड चाललं तरी ते काय वाचनावरून गुंतलेले आहे का अशी शंका उगवली आहे. तिचं निरसन समर्थांनी केलं पाहिजे असा प्रश्न श्रोत्याने विचारलेला आहे. समर्थ सांगतात भ्रमाची कथा येथे समाप्त झाली आहे. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास श्रेष्ठ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. समास सात्वा सगुण भजन निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. अवतारी आणि ज्ञानी संत सारासार विचार करून मुक्त झाले त्यांचं सामर्थ्य कोणत्या प्रकारे चालतं ही श्रोत्यांची शंका आहे. हा प्रश्न योग्य केलेला आहे त्याचं उत्तर देतो ते सावध होऊन ऐका असं वक्ता म्हणतो. ज्ञानी मुक्त होऊन गेले तरी त्यांचं सामर्थ्य चालत राहिलं परंतु ते वासना धरून आलेले नाहीत. लोकांना तो चमत्कार वाटतो लोक तसं मानतात परंतु याचा विचार करायला हवा. लोकांमध्ये चमत्कार होतात त्याची सत्य प्रचिती पाहिली पाहिजे. आपण केलं नाही लोकांनी प्रत्यक्ष पाहिला असा चमत्कार झाला याला काय म्हणायचं. तर ह्या लोकांचा भावार्थ आहे. भाविकांसाठी देव यथार्थ आहे तिथे दुसरी कुतर्काची कल्पना व्यर्थ आहे. आवडते ते स्वप्नामध्ये पाहिलं तरी तिथून काही आलं का म्हणाल तसं आठवलं तरी द्रव्य तिथे दिसतं का ही आपली एक कल्पना. स्वप्नामध्ये विविध पदार्थ येतात पण ते पदार्थ व्यवहारामध्ये उपयोगी पडत नाहीत किंवा आठवत नाहीत त्यामुळे ही शंका कुठे उरली. ज्ञात्याला जन्म असल्याची कल्पना करू नका. समजत नसेल तर थोडा तरी विचार करून पहा. ज्ञानी लोक मुक्त होऊन गेले त्यांचं सामर्थ्य उगीच चालतं का. पुण्यमार्गावर चालल्यामुळे त्यांचं सामर्थ्य चालतं त्यासाठी पुण्यमार्गावर चालावं देवाचं भजन वाढवावं न्याय सोडून अन्याय्य मार्गाला जाऊ नये. नाना पुरोश्चारणं करावी नाना तीर्थाटनं करावी नाना सामर्थ्य वैराग्यबळाने वाढवावं. सामर्थ्याची इच्छा असल्यास आपल्या ब्रह्मत्वाचा निश्चय झाल्यानेही ते मिळू शकतं. सामर्थ्य प्राप्तीने मात्र ब्रह्मप्राप्ती होणार नाही म्हणून क्षुद्र सामर्थ्याच्या पाठीमागे लागून ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असा एकांत कोणी भंगू देऊ नये. एक गुरु एक देव असा भाव असावा. हा भाव नसेल तर सगळं व्यर्थ आहे. निर्गुणाचं ज्ञान झालं म्हणून सगुणाकडे लक्ष दिलं नाही तरी ते ज्ञाते दोन्ही बाजूकडून नागवले जातील. भक्ती नाही ज्ञान नाही आणि मध्येच अभिमान वाढला तसं होऊ नये म्हणून जप आणि ध्यान सोडू नये असा सल्ला समर्थ देत आहेत. पुढील कथा ऐकूया पुढील भागात.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजनः चोपन्नवनरधभक्ति सूत्र गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपं या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे. जी वस्तू सूक्ष्म असते ती अतींद्रिय असते. अहो परमात्मा तर सूक्ष्मात्म सूक्ष्मतर अणोरणीयान असं आहे. म्हणून तत्स्वरूप असणारं प्रेम ही सूक्ष्मतर असतं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. स्मृतीमध्ये जसं प्रेम तसं विस्मृतीमध्येही प्रेम असतं. भक्तिशास्त्रीय ग्रंथामध्ये एक प्रसंग वर्णिला आहे. एकदा राधेला भगवत विरह झाला. सतत त्याचं स्मरण होत आहे पण तो भेटत नाही. तिला सुख लागेल म्हणून तिच्या सख्या तिथं भगवान श्रीकृष्णाचं गुणगान करून त्याचं स्मरण देऊ लागल्या. तेव्हा राधा त्यांना म्हणाली, संत्यज सखित दुदंतम यदि सुख

मनसः यथार्थास हे सखे तुझ्या सखीला जर क्षणभर सुखभाव असं वाटत असेल तर त्या श्रीकृष्णाची चर्चा न करता दुसरं कशाचं तरी स्मरण मला करून दे ग बाई. अग मला त्याचं विस्मरण होईल असं काहीतरी कर ना ग. हे पाहून तिथे एक ध्यान धारणा करणारा मुनी होता. त्याला आश्चर्य वाटलं आणि तो मुनी मनामध्ये म्हणतो प्र

यथार्थ काय आश्चर्य पहा, मोठमोठे योगी मुनी हे आपल्या मनाला धारणा ध्यान द्वारा ते मन विषयापासून परावृत्त करून भगवंताकडे लावण्याचा अहर्निश प्रयत्न करतात, तरी देखील त्यांचं मन पुन्हा पुन्हा विषयाकडे जात. पण ही मुग्धा प्रेममती राधा त्या मनाला भगवंतापासून परावृत्त करून विषयाकडे लावण्याचा प्रयत्न करीत आहे. अहो, ज्याच्या क्षणिक स्फूर्ती करिता योगी पुरुष सदैव उत्कंठित असतात त्याला ही मुग्धा स्त्री राधा आपल्या हृदयापासून दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणजे राधेची अशी ही भाषा ही प्रेमातच गणली जाते. विधित प्रेम तसं निषेधातही प्रेम दृगोचर होत, म्हणून या प्रेमाला सूक्ष्मतरम सूक्ष्मातिसूक्ष्म असं म्हटलं जातं.

सज्जन हो, यानंतर भक्तीचं शेवटचं सहावं लक्षण अनुभव रूपम असं देवर्षी नारद मुनी सांगतात. काही गोष्टी शारीरिक क्रियेवरून कळणं शक्य असतं, काही क्रिया किंवा भावना ज्याच्या त्याच्या भाषणावरूनही कळत असतात. त्याप्रमाणे प्रेम व्यक्त होणारी एखादी निश्चित अशी शब्द योजना किंवा क्रिया नाही, प्रेमाचे शब्द साहित्यातून सापडतात. प्रेम आणि प्रेमिक यांच्यामधल्या प्रेमाचे संवादही वाचायला मिळतात. नाटकाधिकातून प्रेमाची दृश्य पाहायला आणि भाषा ऐकायला मिळते, पण तिथे प्रेम असतच असं नाही. अहो म्हणून तर अनुभव चित्ता चित्त जाणे असं संत म्हणतात. अनुभवात देखील व्यवहारामध्ये त्रिपुटी प्रतीत होत असते, अनुभविता, अनुभाव्य आणि अनुभव ही त्रिपुटी. पण खऱ्या प्रेमाच्या पूर्णतेमध्ये ही त्रिपुटी ही प्रतीत होत नाही. भक्ती ग्रंथामध्ये राधा आणि ललितेचा संवाद वर्णिला आहे. ललिता नावाच्या गोपीनं एकदा राधेला विचारलं, राधे श्रीकृष्णाशी तुझा काय संबंध आहे ग? राधा म्हणाली, तुला जो वाटेल तो संबंध तू मानू शकतेस. खऱ्या प्रेमात संबंधाची महती नाही. संबंध हा कदाचित प्रेमाचं साधन होईल, साध्य नाही. यावर ललिता म्हणाली, आम्हाला असं वाटतं की तू प्रियतम आहेस आणि तो माधव प्रियतम आहे. यावर राधा म्हणाली, सखे तू का ही जाणत नाहीस? सखी न सर म्हणून अहम रमणी दिविदावयो रास्ते प्रेम रसेनो भय मन इह मदनो निष्पिपेश बलात. राधा म्हणते, हे सखी खरं सांगायचं तर आता अशी अवस्था आहे की तो प्रियतम नाही आणि मी प्रियतमा नाही. आता आमच्या दोघांमध्ये तो भेद राहिला नाही. प्रेम रसानं मिलनाची तीव्र आकांक्षा जागृत झाली. तिनं बलपूर्वक दोघांना एकरूप करून टाकलं. आता मनच दोन राहिली नाहीत. अगं सखे, भेद तर मनामुळेच होतो ना. ती मनच आमची एकरूप.

सजन हो एका ठिकाणी या प्रेमाचं वर्णन असं आढळतं. अद्वैतम सुख दुःख योरनुगणम सर्वांस्मवस्था सुयत विश्रामोर्दयस्य यत्र जरसा तस्मिन् हरियो रसः. याचा अर्थ असा, हे प्रेम सुखात वाढत नाही आणि दुःखात घटत नाही, दोन्हीही प्रियतमच देतो अशी प्रतीती असते. म्हणून दरिद्रता, ऐश्वर्य, रोग, स्वास्थ्य, स्वप्न, जागृत अशा सर्वच अवस्थांमध्ये हे प्रेम समानच राहत असतं. अगं, हृदयाला त्यानंच विश्रांती प्राप्त होते, वार्धक्यानेही त्या रसाला शिळेपणा येत नाही ग. सुजन हो, हाच तर खऱ्या प्रेमाचा विचित्र अनुभव आहे. प्रेमामध्ये त्रिपुटी नष्ट होऊन शुद्ध अनुभव रूपता कशी राहते ही गोष्ट उद्धव श्रीकृष्ण संवाद प्रसंगी संत एकनाथ महाराज सांगत आहेत. नाथ म्हणतात,

निगोट सुखस्वरूप घनदाट नाही आदि मध्य शेवट ते झाले प्रकट स्वयंभ. असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. अहो, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देखील स्पष्टपणे हेच सांगत

असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे. तर असं आहे हे 54 नारद भक्ती सूत्र, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. तेव्हा सुजन हो, अशी दिव्य प्रेम भक्ती आपल्याही काळजामध्ये नित्य नांदावी हीच प्रभू

0: बरायदर शिरोदेहो आज इथच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
2: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले आज बुधवार. आमच्या सगळ्या श्रोत्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. श्रोतेहो, रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आनंद यात्री, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संवादक विश्वास देशपांडे. सकाळी 9:00 आपण ऐकणार आहात अंतरंग, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादरकर्त्या श्रद्धा कराळे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. 1:30 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम ओठावरली गाणी. सादरकर्ते आहेत विकास भावे. दुपारी 2:00 आनंद घन हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विश्वास देशपांडे. संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीत. संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 27 मे, आज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा स्मृती दिवस, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा सुद्धा आज स्मृती दिवस आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे आणखीन काही दिनविशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1906 साली महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. 1951 साली मुंबई इथं तारापूरवाला मत्स्यालयाची सुरुवात झाली. 1998 साली आजच्याच दिवशी ग्रँड प्रिन्सेस या जगातल्या त्यावेळेसच्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात महागड्या जहाजानं आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली. 2016 साली आजच्याच दिवशी हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशा इथं भेट देणारे बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती ठरले. 1913 साली आजच्याच दिवशी चित्रकार आणि नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म झाला. 1938 साली आजच्याच दिवशी ज्येष्ठ कादंबरीकार डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचा जन्म झाला. 1957 साली आजच्याच दिवशी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा सुद्धा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1962 साली सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांचा जन्म झाला. 1975 साली आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल हसी यांचा सुद्धा जन्म झाला. आजच्याच दिवसाचे आणखीन काही दिनविशेष जाणून घेऊया. 1986 साली आजच्याच दिवशी संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर यांचं निधन झालं. 1994 साली आजच्याच दिवशी विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं निधन झालं. 2007 साली आजच्याच दिवशी हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचं निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: खुश खबर. आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा.
4: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
3: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 88 00 16 512 किंवा 02 53 2 47 26 26.

नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे, आनंद यात्री रवींद्रनाथ। या कार्यक्रमाच्या 5व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, मागील 4 भागांमध्ये रवींद्रनाथ टागोरांचं व्यक्तिमत्व कसं घडत गेलं हे आपण पाहिलं, त्याचप्रमाणे त्यांचे शिक्षणविषयक संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आजच्या या भागात आपण त्यांच्या याच शैक्षणिक संकल्पना जाणून घेण्याचा आणखी प्रयत्न करूया। रामायण महाभारताच्या काळात आपल्या देशात शिक्षणासाठी तपोवन किंवा आश्रम पद्धती अस्तित्वात होती। गुरु आपल्या शिष्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण देत असत। प्राचीन काळातील ऋषीमुनी चिंतन, मनन आणि तपसाधनेतून ज्ञान प्राप्त करीत। त्यातून प्राप्त झालेलं ज्ञान आपल्या शिष्यांना सहजपणे देता यावं, देशहित आणि समाजहित साधतील असे उत्तम नागरिक त्यातून घडावेत असा त्यांचा उदात्त हेतू होता। हे ऋषीमुनी काही जीवनाला कंटाळून अरण्यात पळून गेलेले नव्हते। त्यांच्यासाठी निसर्गातील पंचमहाभूत म्हणजे खळाळणारं ईश्वरी चैतन्य होतं। याच चैतन्याची अनुभूती त्यांना आपल्या शिष्यांना द्यायची होती। केवळ शिक्षणच नव्हे तर एकूणच त्यांचं जीवन जगणं आनंदी करायचं होतं। या उदात्त हेतूनं आश्रमांची स्थापना त्यांनी केली होती। रवींद्रनाथांना केवळ आश्रम किंवा तपोवनांची पुनर्निर्मिती करायची नव्हती हे लक्षात घेणं आवश्यक आहे। जुन्या रूढींचं आंधळेपणानं अनुकरण करणाऱ्यातले ते नव्हतेच। मानव ज्या निसर्गाचा एक भाग आहे त्या निसर्गाच्या सहवासात मुलांचं व्यक्तिमत्व फुलून यावं, त्यांच्या तरल मानवी संवेदना जाग्या व्हाव्यात हा त्यांचा उद्देश होता। शेक्सपियर, गटे, होमर आदी कवींच्या काव्यात निसर्ग येतो, पण निसर्गाची जी सखोल जाणीव आणि अनुभूती कालिदास, भास, भवभूती आदींची नाटकं वाचताना येते। वेद उपनिषदात त्यांचं जे वर्णन येतं तसं ते पाश्चात्य साहित्यात अनुभवास येत नाही। आपल्या मुलांना आपल्या भाषेतच शिक्षण द्यावं, येथील काव्य, लोकसाहित्य आदींशी त्यांचा परिचय करून द्यावा असं त्यांना वाटत होतं। आमार जीवन आमार बाणी असं ते म्हणत, त्याचा अर्थ हाच होता। कालिदासाच्या तपोवनातलं एक सुंदर उदाहरण ते आपल्या तपोवन या निबंधात देतात। ते म्हणतात, शकुंतला आणि तिच्या सख्या आश्रमातील झाडांना पाणी घालत असत। झाडाभोवतीचं आळं भरलं की त्या लांब निघून जात। त्या लांब निघून गेल्यानंतर पक्षी येऊन त्या आळ्यातील पाणी पीत। म्हणजे पाणी देताना त्या केवळ झाडांचाच विचार करत नव्हत्या, तर सभोवतालचे प्राणी, पशुपक्षी आदींचाही विचार त्यामागे होता। असा दुसऱ्यांच्या जगण्याचा, कल्याणाचा विचार तपोवनातील शिक्षणामागे होता। रवींद्रनाथांना अपेक्षित असलेला निसर्ग म्हणजे केवळ शांतिनिकेतनच्या भोवती वृक्षवेलींनी बहरलेला परिसर नव्हता, तर त्या निसर्गाची अनुभूती शिक्षण घेता घेता विद्यार्थ्यांना यावी असं त्यांना वाटत होतं। वृक्षांच्या शीतल छायेत बसणं, पक्ष्यांची कुजबूज ऐकणं, नदीच्या पाण्यात डुंबणं, त्या पाण्याचा सर्वांगाला स्पर्श करून घेऊन त्या जीवनदायिनी नदीशी
आपलं मानसिक नातं जोडणं या सगळ्या गोष्टी त्यांना अपेक्षित होत्या. नाहीतर निसर्गरम्य वातावरणात असलेल्या शाळा त्या काळातही होत्याच. सिमला, मसुरी, डेहराडून आदी ठिकाणी अशा शाळा होत्या. आजही अशा अनेक शाळा आहेतच. पण केवळ शाळेभोवती निसर्ग असणं आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याची अनुभूती घेता घेता शिक्षण देणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणूनच रवींद्रनाथांची शाळा या शाळांपेक्षा अगदी आगळीवेगळी असणार होती. पण इतकी सुंदर आणि उदात्त विचार असणाऱ्या रवींद्रनाथांकडे आणि त्यांच्या शाळेकडे पाहण्याचा तत्कालीन समाजाचा दृष्टिकोन मात्र पूर्वग्रह दूषित होता. हा माणूस आमच्या मुलामुलींना नाचगाणी शिकवणार, चित्र काढायला शिकवणार, निसर्गातली रिकाम टेकडी भ्रमंती करायला लावणार, कवी कल्पनेत रमणार आणि आमच्या मुलांना बिघडवणार असं लोकांना वाटत होतं. त्यामुळे त्यांच्या शाळेकडे लोक फिरकायला तयार नव्हते. इंग्रजी भाषा लिहिता वाचता बोलता येणं म्हणजेच सर्वस्व असं समजणारा समाज मुलांना त्यांच्या शाळेत घालायला तयार नव्हता. एकीकडे बंगाली लोकांचा असा दृष्टिकोन होता तर दुसरीकडे त्यांच्याकडे पाहण्याचा ब्रिटिशांचा दृष्टिकोनही संशयास्पद होता. आपल्या मुलांना शिक्षण देऊ इच्छिणारा, इंग्रजी भाषेचे मुलांच्या मानेवरील जोखड फेकून देणारा हा माणूस त्यांना ब्रिटिश विरोधी वाटत होता. स्वधर्म, स्वभाषा, आपली संस्कृती यांचं शिक्षण देणं म्हणजे राजद्रोह असा समज ब्रिटिश सरकारचा झाला होता. लोकमान्य टिळकांना रँडच्या खून खटल्यात गोवल्यामुळे त्यांनी इंग्रज सरकारवर कडाडून टीका केली होती. तर टिळकांना हा खटला लढताना आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांनी निधीही जमवला होता. या सगळ्या कारणांमुळे ब्रिटिश सरकार रवींद्रनाथांकडे आणि त्यांच्या या शांतिनिकेतनाच्या प्रयोगाकडे संशयानं पाहत होतं. कोणत्याही समाजसुधारकाला एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करताना जो त्रास सोसावा लागतो त्या त्रासातून रवींद्रनाथांचीही मुक्तता झाली नाही. या सगळ्या परिस्थितीचे दाहक चटके सोसून त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना कशी केली हे पुढच्या भागामध्ये आपण पाहूया. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800010876 आणि कल्पेश आचट 8800016406 या क्रमांकावर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामात जर आपण भुईमुगाचं बीज उत्पादन घेतलं तर ते बियाणं लगेच खरीपात आपण वापरलं पाहिजे. त्यामुळं बियाण्याची उगवण क्षमता कमी होत नाही. अन्यथा इतर हंगामात जर ते बियाणं वापरलं तर उत्पादन क्षमता कमी होते आणि उत्पादन आपलं जे आहे ते कमी जर मिळालं तर आपलं आर्थिक नुकसान होतं. तर भुईमुगाचं बीज उत्पादन घेताना सर्वसाधारण कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण थोडंसं उहापोह करूया. बीज उत्पादन जे आहे हे चार प्रकारात घेतलं जातं, ज्याला आपण मूलभूत बियाणं म्हणतो, पायाभूत बियाणं, प्रमाणित बियाणं आणि सत्यप्रत असणारं बियाणं. मूलभूत बियाणं हे 100% शुद्ध असतं. पायाभूत बियाणं जे आहे हे मूलभूत बियाण्यापासून कृषी विद्यापीठ किंवा तालुका बीज गुणन केंद्र, महामंडळ, ज्याला आपण महाबीजसारखं म्हणतो, महामंडळ, तर यांच्या प्रक्षेत्रावर त्याचं उत्पादन घेतलं जातं. प्रमाणित बियाणं जे आहे हे पायाभूत बियाण्यापासून शेतकरी, शेती, महामंडळ यांच्या प्रक्षेत्रावर तयार केलं जातं. प्रमाणित बियाणं हे अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध असावं लागतं व बीज दर्जाच्या किमान कसोटीत ते उतरलं पाहिजे. सत्यप्रत बियाणं हे जे आहे हे बीज उत्पादन संस्थेनं व्यक्तीनं स्वतःच्या नियंत्रणाखाली तयार केलं असतं. हे बियाणं अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध असावं लागतं. भुईमुगामध्ये विलगीकरण अंतराचं जेव्हा आपण उल्लेख करतो तर बीज उत्पादन जे आहे ते पिकाचं क्षेत्र शक्यतो त्या पिकाच्या इतर जातीपासून 3 मीटर इतक्या विलगीकरण अंतरावर असणं गरजेचं असतं. बीज उत्पादनासाठी भुईमुग पेरणी खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात करता येते. परंतु उन्हाळी हंगामात पीक पाण्यात सापडण्याची शक्यता असल्यामुळं खरीप व रब्बी हंगामात बीज उत्पादन घेतल्यास फायदेशीर होतं. खरं सांगायचं म्हणजे खरीप हंगामात भुईमुगाचं बी तयार करायचं आणि ते बियाणं मग आपण उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेण्याकरता वापरायचं अशी संकल्पना बीज उत्पादनामध्ये आहे. बीज उत्पादन करत असताना आपल्याला ज्या बाबी पाळायच्या असतात त्याच्यामध्ये बीजाचा दर्जा फार महत्वाचा असतो. भुईमुग बीज उत्पादनाला जेव्हा विचार करतो तर त्यासाठी बीज दर्जाचे काही मानक आहेत. त्याच्यामध्ये शुद्धतेचं प्रमाण जर विचार केला आपण तर मूलभूत बियाण्यात 99, पायाभूत बियाण्यात 96, प्रमाणित बियाण्यात सुद्धा 96 आणि सत्यप्रत बियाण्यात सुद्धा 96% इतकं अभिप्रेत असतं. काळी कचऱ्याचं प्रमाण मूलभूत बियाण्यात 1% चालत नाही, पायाभूत बियाण्यात 4% आणि प्रमाणित आणि सत्यप्रत बियाण्यात सुद्धा 4% काळी कचऱ्याचं प्रमाण नसावं. अन्य पिकाचं बी अजिबात मूलभूत पायाभूत आणि प्रमाणित सत्यप्रत बियाण्यात चालत नाही. तणाचं बी सुद्धा अजिबात चालत नाही. उगवण शक्ती मूलभूत बियाण्याची 70%, पायाभूत बियाण्याची सुद्धा 70%, प्रमाणित आणि सत्यप्रत बियाण्याची सुद्धा 70% कमीत कमी असणं गरजेचं असतं. ओलावा सुद्धा हा 9% या बियामध्ये नसावा. आणखी एक जी बाब आपण म्हणतो की याला ज्या खताच्या मात्रा असतात त्या शिफारसीत आपण ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्याप्रमाणे भुईमुगाला देणं गरजेचं असतं. रोगिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे याचा अर्थ असा की बाबा बीज उत्पादन क्षेत्रावर वेगवेगळ्या जातीची पिकाची झाडं रोगट, पिंगट, पूर्ण वाढ न झालेली झाडं ही सगळी आपण फुलण्याच्या आधी नष्ट करायला पाहिजे. काढणी करताना पीक होताच काढणी करावी. परिपक्व झालं पीक की आपण काढणी करायला पाहिजे. भुईमुग पिकाची काढणी केल्यावर शेंगासहित झाडाचं ढिगारे करून 2-3 दिवस ते शेतात ठेवून मगच शेंगाची तोडणी केली पाहिजे. तोडलेल्या शेंगा जास्त दिवस कडक उन्हात वाळू नये, अन्यथा त्याचं जे आहे जर्मिनेशन काउंट कमी होतो. तसेच पक्व झालेल्या शेंगांना जर मोड आलेले असतील तर अशा शेंगा काढून टाकाव्यात व बीज उत्पादनात त्याचा समावेश होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा हे जर बाब पाळली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उगवण क्षमतेवर नंतर परिणाम होतो. बीज प्रक्रिया जी आहे ती आपण करणं गरजेचं असतं. काढणी करून वाळलेल्या बियाण्याला बीज प्रक्रिया केल्यास त्याची प्रत तर वाढतेच, परंतु बियाण्यापासून उद्भवणाऱ्या रोगापासून बचाव होतो. त्यासाठी थायरम आहे, कार्बन डायझिम, कॅप्टन इत्यादी बुरशीनाशक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 5 ग्रॅम प्रति किलो बियास या प्रमाणात आवश्यकतेनुसार वापरावी. तर ह्या जरा काही महत्वाच्या पायाभूत बाबी ज्या भुईमुग बीज उत्पादनात पाळणं गरजेचं आहे. तर आवश्यकतेनुसार ह्या बाबी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समजून घ्या आणि आवश्यकतेनुसार वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी

0: विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: ऐकूया जानवर या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: तर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: मेहंदी रंग लायकी या चित्रपटामधलं हरिराम आचार्य यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, लता मंगेशकर यांच्या आवाजात। संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया कुदरत या चित्रपटामधलं किशोर कुमार याने गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतर गीत आहे मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ज्वाला या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: आणि कार्यक्रमात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात, कटीपतंग या चित्रपटामधलं, किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर।
2: संगीताच्या कार्यक्रमात जागीर या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC च्या इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपंय, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अमित कुमार यांनी गायलेलं गीत. इंदिवर यांची गीतरचना ऐकूया दुश्मन या चित्रपटामधली, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला रसिक हो आज बुधवार दिनांक 27 मे 2024 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात स्वर्गीय श्रीमती निर्मला केशव गरुड यांच्या स्मृती प्रित्यर्थ IIM मुंबईचे श्री विजय तळेले यांच्या व्याख्यानाचा विषय आहे तरुण पिढी स्टार्टअप्स आणि भारताची नवोन्मेष क्रांती आणि त्यानंतर सिम्फनी कराओके क्लब प्रस्तुत रोमॅन्टिक किशोर हा कार्यक्रम शिवाय अपर्णा दशपुते यांचं चित्र प्रदर्शन नक्की या आज बुधवार 27 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मेहबूब के मेहंदी या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं प्रेम जालंधारी यांच्या गीताला संगीत आहे जयदेव यांचं. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक थी रीता या चित्रपटामधलं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर कर्मा या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत कविता कृष्णमूर्ती आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आशा भोसले यांनी गायलेलं हेराफेरी या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी. तेव्हा बोलूया या भागाकडे.
1: सवयींविषयी बोलू काही. शासकीय दाखले ऐन वेळेवर काढण्यास जाऊ नका, तहान लागली की विहीर खोदावी, असा आमचा प्रयोग. शालेय आणि महाविद्यालयीन कामकाजासाठी डोमेसाईन, नॅशनॅलिटी, तसेच उत्पन्नाचा दाखला, जात पडताळणी हे कागदपत्र लागतात. आम्ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली की शासकीय कार्यालयात वरील कागदपत्रांसाठी जातो. त्या काळात सर्वच मंडळी ऍक्टिव्ह झाल्याने कागदपत्र वेळेत मिळत नाहीत, प्रचंड मनस्ताप सहन करण्याची वेळ येते. प्रवेश प्रक्रियेचा कालावधी मे ते जुलै दरम्यान ही गर्दी असते. आम्ही हा कालावधी सोडून सप्टेंबर ते मार्चपर्यंतच्या काळात ही कागदपत्रे शासकीय कार्यालयातून घेऊ शकतो. त्यावेळी गर्दी नसते, कागदपत्रे वेळेत मिळतात. जातीचा दाखला, जात पडताळणी, क्रिमिनल या तर वेळ लागतोच, पण आम्ही वेळेपूर्वीच यासाठी धावपळ केली तर प्रवेश प्रक्रियेदरम्यान होणारी दमछाक होणार नाही. कमी पैशात वेळेपूर्वी कागदपत्रे मिळतात, आहे ना चांगली सवय. त्यासाठी शासकीय संदर्भातले काही दाखले असतील ते ॲन्युअल काढून तुम्ही स्वतःचा मनस्ताप घेऊ नका, तर ते सवडीच्या वेळेत म्हणजे ज्यावेळेस गर्दी नसते त्यावेळेस काढून ठेवावेत. एक चांगली सवय. धन्यवाद
0: रसिको. आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
4: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं इश्क इश्क इश्क या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने.
1: ऐकूयात मनहर उधास यांनी गायलेलं हे गीत ऐकूयात. गोमटी के किनारे या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. जावेद अख्तर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी आणि ही सुमधूर गीतरचना आपण ऐकणार आहोत मिस्टर इंडिया या चित्रपटामधली.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. गजब या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत अमित कुमार यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मैं सुंदर हूँ या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या आवाजात. चौकीदार या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: या चित्रपटामधलं SP बालसुब्रमण्यम आणि राजेश्वरी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात। संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी।

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या
2: ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं ललकार या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कुलवंत चाने यांचं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.
3: चानजी जरा मुडके तो देखलो जाते जा...

0: जाते जाते ओ जरा जाते जाते
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गीता मेरा नाम या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8।

0: खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा काय सांगतेस आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा हो खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन डबिंग प्रेझेंटेशन प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग यासाठी वयाची कोणतीही अट नाही प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच
1: ते कसं
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग
1: बर
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही GST भरणा एकदाच
1: स्मार्ट प्लॅन
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा
3: कॉर्नर रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास कार्यक्रमातलं हे गीत आहे निवडुंग या चित्रपटामधलं आरती प्रभू यांची गीतरचना ऐकूया संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे गायक सुधीर फडके यांनी.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, सुखाची सावली या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता ढावजेकर यांचं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळी या चित्रपटामधलं हे गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 27 मे च्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. इराण विरोधात लढण्यास इस्रायलची सज्जता. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेत प्रगती होत असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराण विरुद्ध पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. इस्रायली सैन्य इराण विरुद्ध तातडीने तीव्र युद्ध सुरू करण्यास आणि इराणची क्षमता आणखी कमकुवत करण्यास पूर्णपणे सज्ज आहे, अशी घोषणा इस्रायलचे लष्कर प्रमुख एयाल झमीर यांनी केली. लष्कराच्या नॉर्दर्न कमांडमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रविवारी त्यांनी हे वक्तव्य केले. आम्ही आवश्यकतेनुसार आमची युद्धसज्जता आणि लष्करी लवचिकता कायम ठेवू, असंही ते म्हणाले. अमेरिका इराण शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाची रविवारी सायंकाळी बैठक झाली. दरम्यान लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्याकडून हिजबुल्लावर सर्व बाजूंनी हल्ले सुरूच असल्याचे झमीर यांनी सांगितले. एप्रिल महिन्यात इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान युद्धबंदीची घोषणा झाली असली तरी इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधून आपले सैन्य मागे घेतलेले नाही. दरम्यान पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशात सध्या तणावाचे वातावरण आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. महाराष्ट्रातील 8 जणांचा पद्म सन्मानांनी गौरव. अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मरणोत्तर. बँकिंग आणि आर्थिक धोरणातील योगदानासाठी कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक, जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पियुष पांडे यांना मरणोत्तर पद्मभूषण. या सन्मानांसह महाराष्ट्रातील 8 दिग्गजांना आणि देशातील 66 मान्यवरांना पद्मसन्मानांनी गौरवण्यात आले. राष्ट्रपती भवनातील भव्य सोहळ्यात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिल्या टप्प्यातील पद्म पुरस्कारांचे वितरण केले. यंदा 131 पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून त्यात 19 महिलांचा गौरव करण्यात आला. 16 जणांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीवर 6 दशके अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना कलाक्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्रातील 5 जणांना या प्रसंगी पद्मश्री प्रदान करण्यात आला. नक्षलग्रस्त बस्तर भागात 35 वर्षे आदिवासींना मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या मूळच्या पुण्याच्या डॉक्टर रामचंद्र आणि डॉक्टर सुनीता गोडबोले या दाम्पत्यालाही संयुक्तपणे पद्मश्री देण्यात आला. आता वळूया पुढील बातमीकडे.
1: गंगा दशहरानिमित्त गोदा घाटावर भाविकांचे स्नान. 12 वर्षांनी 1 दिवसासाठी खुले झाले गंगा मातेचे मंदिर. ज्येष्ठ महिन्यात आलेला अधिक मास आणि त्यात गंगा दशहराचा मुख्य उत्सव असल्याने सोमवारी गोदा घाटावर स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. गंगा दशहरा उत्सवामध्ये 12 वर्षे बंद असलेले गंगा मातीचे मंदिर 1 दिवसासाठी खुले केले जात असल्याने हजारो भाविकांनी येथे दर्शनाचा लाभ घेतला. गोदा घाटावर गंगा दशहरा उत्सव अत्यंत उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. गोदावरी ही दक्षिण गंगा मानली जाते. येथे जय श्रीराम गोदावरी माता की जय अशा घोषणा करून भाविकांनी जलपूजन केले. ज्येष्ठ शुक्ल दशमीच्या शुभ मुहूर्तावर गंगा गोदावरी नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करणे अत्यंत शुभ मानले गेल्याने सोमवारी स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या पावन पर्वाच्या निमित्ताने घाटावर महिलांद्वारे गंगा लहरी स्तोत्राचे सामुदायिक पठण करण्यात आले. तसेच गोदावरी मातेला 56 भोगाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. या दिवशी सायंकाळी गोदा घाटावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. दुतोंड्या मारुतीजवळ कुंभमेळ्याची कामे सुरू असल्याने देवमामलेदार पटांगणावर आरतीची सुरुवात शनिवारपासून करण्यात आली आहे. त्यानुसार आरती करण्यात आली. गंगा दशहराचा शुभ मुहूर्त साधत अनेक भाविकांनी आरतीला हजेरी लावली. त्यानंतर दिवे दान करून दीपदान उत्सव साजरा करण्यात आला. रामतीर्थावर पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. गोदावरी मातेला दूध आणि पाण्याचा अभिषेक करून विशेष पूजा यावेळी करण्यात आली.
0: आता वळूया पुढील बातमीकडे.
1: इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे तंबाखू विरोधी दिवसानिमित्त जनजागृती. IMA नाशिक जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त IMA नाशिक एपेक्स वेलनेस हॉस्पिटलच्या सहकार्याने तंबाखू मुक्त समाजाला प्रेरणा देण्यासाठी एक व्यापक आठवडाभर चालणारी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम दिनांक 26 मे ते 30 मे 2026 या कालावधीत होणार आहे. यामध्ये तंबाखूला नाही म्हणा, आरोग्य निवडा, जीवन निवडा या उपक्रमांमध्ये रेडिओ मोहीम, प्रदर्शक फलक, पथनाट्य, लघुनाटिका स्पर्धा, प्रदर्शन आणि आरोग्य जनजागृती चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आलं आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत.

शब्द या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे राम उगावकर यांचं. संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत या मराठीची या नगरी या चित्रपटामधलं वसंत कानेटकर यांचं गीत. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं कांचन गंगा या चित्रपटामधलं हे गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर.
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300 10 876 आणि कल्पेश आचट 8300 16 406 या क्रमांकांवरती. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
2: जरूर ऐका तर सोमवारी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं. अमर भोपाळे चित्रपटामधलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे कलंक शोभा या चित्रपटामधलं. शब्दरचना मधुसूदन कालेलकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: करताय?
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांचा. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात मधुचंद्र या चित्रपटामधलं गीत. महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आहे. ग दि माडगुळकर यांचं गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत या मराठीची या नगरी या चित्रपटामधलं वसंत कानेटकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमातलं हे गीत आहे रानपाखरं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही, प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5327-2426।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
3: गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे पाटलाची सून, या चित्रपटामधलं कृष्णा कल्ले यांनी गायलेलं गीत। कवी संजीव यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, वैजयंता या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका RJ श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं जगदीश खेवूळकर यांचं गीत. गीताला संगीत राम कदम यांनी दिलंय. तर हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात.

0: घरगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल
1: उभा. बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: गीत आहे लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं. ऐकूया मालती पांडे यांच्या आवाजात. ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: एव अधिकमासे कृतं पुण्यं अक्षयं भवति सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
3: छन्य हातोळ्या

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि प्रमिला दातार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत 92 नवरे सांभाळा या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 4.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा
2: पार्टनर. गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकूयात मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं।

नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. रसिक हो, आज बुधवार दिनांक 27 मे 2024 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात स्वर्गीय श्रीमती निर्मला केशव गरुड यांच्या स्मृती प्रित्यर्थ IIM मुंबईचे श्री विजय तळेले यांच्या व्याख्यानाचा विषय आहे तरुण पिढी स्टार्टअप्स आणि भारताची नवोन्मेष क्रांती. आणि त्यानंतर सिम्फनी कराओके क्लब प्रस्तुत रोमॅन्टिक किशोर हा कार्यक्रम. शिवाय अपर्णा दशपुते यांचं चित्र प्रदर्शन. नक्की या आज बुधवार 27 मे 2024 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2024 रोजी दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मी आपल्या समोर शेळी पालन एक फायदेशीर व्यवसाय या विषयावर मार्गदर्शन आपल्याला देणार आहे। शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात जवळजवळ 1,68,05,000 शेळ्यांची संख्या आहे। तर यामध्ये 95% खेड्यामध्ये जवळजवळ 48,00,000 कुटुंबाकडून शेळी पालन केले जाते। भारतात इतर मासापेक्षा शेळीच्या मासाला जास्त प्रमाणात मागणी आहे। शेळीच्या मासात चरबीचे प्रमाण कमी आहे। देशातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेता भविष्यात शेळीच्या मासाला मोठी मागणी राहणार आहे। शेळी पालनामध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो। एकंदर पशुधनाचा 26% शेळ्या आहेत। कमी भांडवल व किफायतशीर उत्पन्न हे शेळीपालन व्यवसायाचे वैशिष्ट्य असते। तसेच कोणत्याही जाती धर्माचे बंधन या मासाला नसल्या कारणाने हा व्यवसाय भविष्यात उज्ज्वल आहे। त्यामुळे शेळीला गरिबाची गाय म्हणून संबोधण्यात येते। तर शेतकरी बंधूंनो, शेळी पालनाचे फायदे, तर यामध्ये भारतात शेळ्यांच्या मुख्यतः मांसासाठी उपयोग केला जातो। जवळजवळ 35% मांस शेळ्यांचे वापरले जाते। अत्यंत गरीब प्राणी, व्यवस्थापनास सोपा, कुटुंबातील कोणीही चराईसाठी नेणे, दूध काढणे हे काम करू शकतो। जागा कमी लागते। वरांड्यातसुद्धा शेळी पालन करता येते। दाट वस्तीतसुद्धा शेळी सहज घरातील एका कोपऱ्यात ठेवता येईल। सर्वसाधारण दूध देणाऱ्या बकरीपासून 4 व्यक्तीच्या कुटुंबातील रोजच्या दुधाची चहापूर्ती गरज भागवू शकतो। शेळीला कोणत्याही जातीतील व धर्मातील मनुष्य पालन करू शकतो। गाई म्हशीपेक्षा चारा कमी लागतो। टाकाऊ अन्नाचा व भाजीपाल्याचा शेळीसाठी उपयोग होतो। सकस आहार आणि भरपूर चारा दिल्यास बकरी 24 महिन्यातून 3 वेळेस पिले देते, म्हणून तिच्यापासून जास्ती प्रमाणात उत्पन्न मिळू शकते। नर पिल्ले 5 ते 6 महिन्यात बाजारात विक्रीस नेणे योग्य होऊन मालकास उत्पन्न मिळवून देतात। शेळीच्या कातड्यांना उत्तम बाजारपेठ सदा सर्व काळ उपलब्ध असते। पश्मिना, अंगोरा, गद्दी जातीच्या शेळ्यांच्या केसापासून लोकरीसारखे कपडे व शाली तयार होतात। स्वयंरोजगाराचे साधन व प्रपंचाचा आर्थिक मदत म्हणून शेळी पालन उपयुक्त आहे। शेतकरी बंधूंनो, आपण फायदे बघितलेच आहेत। आता शेळ्यांच्या जाती या संदर्भामध्ये आपण थोडं सविस्तर चर्चा करू। जगात शेळ्यांच्या 102 जाती आहेत। त्यापैकी भारतात 25 जाती आढळतात। भारतीय शेळ्यामध्ये जमनापारी, बार्बरी, बीटल, मारवाडी, झलवाडी, सिरोही, मेहसाणा, बेंगाली, सुरती, उस्मानाबादी व संकरित बोर या जाती प्रसिद्ध आहेत। भारतात एकूण शेळ्यांच्या संख्येपेक्षा 20 ते 40% शेळ्या जातीवंत आहेत। उर्वरित 60 ते 80% शेळ्यांचा गुणधर्माप्रमाणे समानता दिसून येत नाही, म्हणून त्यांना देशी शेळ्या असे म्हणतात। शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण उस्मानाबादी शेळीबद्दल थोडक्यात माहिती घेऊ। उस्मानाबादी ही महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद व त्यांच्या जवळील भागात या शेळ्या आढळतात। या शेळ्या दुधासाठी व मांसासाठी प्रसिद्ध आहेत। रंगाने काळ्या असून शिंगे मोठी, पिळदार, मागे झुकलेली असतात। कानावरील काही वेळेस पांढरे ठिपके आढळतात। अधूनमधून पांढरा किंवा तांबडा रंग दिसतो। पाय मजबूत व काटक असतात। जुळे देण्याचे प्रमाण 64% आहे। उस्मानाबादी शेळीचे वजन 40 किलो तर बोकडाचे 45 किलोपर्यंत असते। या जातीच्या बोकडापासून मांस भरपूर मिळते। या शेळ्या बंदिस्त पद्धतीने पाळण्यास उपयुक्त आहेत। दुसरी शेळ्यांची जात आपण आपल्याकडे आपण करू शकतो, ती म्हणजे बोअर। ही जात दक्षिण आफ्रिकेतील असून या जातीचे वैशिष्ट्य मुळातच दणकट, काटक, रोगप्रतिकारक शक्ती चांगली, कुठल्याही वातावरणात तग धरते। 8 महिन्यात नर प्रजनन करिता योग्य होतात। जुळे देण्याचे प्रमाण 60%, एक देण्याचे प्रमाण 24%, तर तिळे देण्याचे प्रमाण 15% असते। स्थानिक शेळ्यांच्या तुलनेत बोर जातीची उत्पादक क्षमता कितीतरी पटीने अधिक असते। कृषी विज्ञान केंद्र करडा इथे 100% बोर बोकूळ आणून त्यापासून स्थानिक शेळ्या व उस्मानाबादी शेळ्यापासून अधिक मांस उत्पादनासाठी संकर कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे। सर्वसाधारण संकरित बोर करड्याचे वजन 6 महिन्यात 22 ते 25 किलो मिळू शकते। यामुळे शेळी पालकास बराचसा फायदा होऊ शकतो। शेतकरी बंधूंनो, शेळ्यांची निवड कशी करावी त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। शेळी पालन व्यवसाय चांगल्या प्रकारे करण्यासाठी योग्य शेळीची निवड करणे गरजेचे आहे। त्याकरता शेळ्यांची निवड करायची झालीस बाह्य लक्षणामध्ये नाकपुड्या मोठ्या, डोळे पानेदार, शरीर बांधा लांबट व मजबूत

0: असावा. पायाची ठेवण सरळ व शरीराचा आकार त्रिकोणाकृती म्हणजे पुढे निमूळता व मागे पसरट असा असावा. कास मोठी, दूध काढल्यानंतर लहान होणारी असावी. मागच्या दोन पायातील चोक रुंद असावा. शरीरातील केस व त्वचा तुकतुकीत असावी व चेहरा तरतरीत असावा. नवीन कळपासाठी शेळ्या निवडताना त्या शक्यतो दोन दाती व गाभण असलेल्या बघूनच घ्याव्यात. मांसाकरिता शेळ्या ठेवा असल्यास जुळे देणाऱ्या शेळ्या निवडाव्यात, तर दुधासाठी शेळी हवी असल्यास एक करडे देणारी शेळी निवडावी. प्रजननासाठी कुठलाही दोष नसलेला बोकूळ निवडावा. शेळकेत बंधूनो, आपल्याला शेळ्यांची निवड आपण बघितले, पण व्यवस्थापनावर आपण जर जोर दिला तर यापासून बराचसा शेळी पालनामध्ये फायदा होऊ शकतो. शेळ्याचे व्यवस्थापन करीत असताना आपल्या देशात इतर पशूच्या तुलनेने बकरी पालनाला कमी महत्त्व दिले जाते. म्हणूनच शेळी पालन व्यवस्थापनाची योग्य पद्धत निवड करणे व शेळी व्यवसायासाठी महत्त्वाची आहे. व्यवस्थापनाची पद्धत एकूण शेळ्याची संख्या व उत्पादनाचा प्रकार यावर अवलंबून आहे. शेळी व्यवस्थापनाचा मुख्य दोन पद्धती आहेत, एक मुक्त व्यवस्थापन पद्धत व दुसरी बंदिस्त पद्धत. मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या नैसर्गिक उगवलेल्या चाऱ्यावर किंवा झाड पाल्यावर जोपासल्या जातात. गोटा, चारा, वैरण, औषध, उपचार, मजुरावर सर्वात कमी खर्च होतो. या पद्धतीमध्ये गोट्याची सोय नाही, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण दिले जात नाही. गरीब शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक या पद्धतीचा अवलंब करतात. ही पद्धत मांस उत्पादनासाठी बरी आहे, परंतु शेळीपासून व्यापारी तत्वावर उत्पादन मिळू शकत नाही. बंदिस्ती पद्धतीमध्ये या पद्धती शेळ्या चराव्या जात नाही, दिवसभर गोट्यात ठेवल्या जातात. त्याच ठिकाणी चारा, वैरण, खुराक, पाणी, औषध, उपचार, प्रजनन, दूध काढणे इत्यादी व्यवस्थापनावर केले जाते. आहार शरीराच्या गरजेनुसार दिला जातो. ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून संरक्षण दिले जाते, त्यामुळे शेळ्यांना आराम मिळतो. शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवता येते. या पद्धतीमध्ये शेळी व्यवस्थापन मजुरामार्फत केले जाते. शेळ्यांच्या कळपात इतर जनावरे जोपासली जात नाही. उपलब्ध साधनसामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून उत्पादनाची कार्यक्षमता वाढवता येते. व्यक्तिगत शेळी व बोकड्यावर लक्ष देता येते. मुक्त व्यवस्थापनापेक्षा कितीतरी अधिक पटीने दूध व मांसाचे उत्पादन व लेंडीखतसुद्धा उपलब्ध होते. शेतकरी बंधूंनो, शेळ्यांचा आहाराच्या संदर्भामध्ये सांगावयास झाल्यास शेळ्यांना दररोज 60-80% हिरवा चारा आणि 20-40% सुका चारा लागतो. सर्वसाधारण 30 किलो वजनाच्या एका शेळीला 3-4 किलो हिरवा चारा, 1/2-1 किलो वाळलेला चारा आणि 300-400 ग्रॅम संतुलित खुराक लागतो. यामध्ये मका, ज्वारीचा भरडा, लसूण घास, बहुवार्षिक घास, स्टायलो, हिमाटा शेळ्याकरता देता येते. बाबूळ, बोर, चिंच, आंबा, वड, पिंपळ, अंबर, अंजन, बकान, लिंब, खैर, शेवरी, शेवगा, हादसा, हादगा, सुबाबूळ इत्यादी झाडपाला शेळ्यांना आवडते. या झाडाच्या शेंगा किंवा फळेसुद्धा आवडीने खातात. कंदयुक्त चाराही शेळ्या खातात. द्विदल धान्याचा भुसा किंवा कडबाग कुट्टी शेळ्यांना देता येते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये शेळ्यांचे आरोग्यही फार महत्त्वाचे असते. शेळ्यांमध्ये प्रामुख्याने जीवाणू, विषाणू, बुरशीमुळे साथीच्या रोगाची लागण होते. याकरिता शेळी पालकांनी शेळ्यांचे रोग नियंत्रणावर विशेष लक्ष द्यावे. रोग झाल्यावर औषध उपचार करण्यापेक्षा रोग होणार नाही याची काळजी घ्यावी. यामध्ये तोंडखुरी, पायखुरी, फासी, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, बुडकांडी, देवी, मावा, पोटफुगी, आतड्यातील जंत, बायोपरजीवी कीटक इत्यादी आजार शेळ्यांना होतात. शेळ्यांमध्ये लसीकरणामुळे रोगाचे पूर्ण उच्चाटन होते. शेळ्या निरोगी राहतात याकरता शासकीय पशुवैद्यकाकडून तसेच कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून दरवर्षी नियमितपणे साथीच्या रोगावरील रोग प्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात. शेतकरी बंधूंनो, शेळीपालन व्यवसाय करत असताना काही तोट्यातले काही मुख्य कारणे असू शकतात, ते पण जाणून घेणे महत्त्वाचे असते. यामध्ये शेळीच्या गाभण काळातील कुपोषण, त्यामुळे अशक्त करडे जन्मास येणे, शेळीला गाभण काळात रोग प्रतिबंधक लसीकरण न केलेले असणे, करड्यांना जन्मता चीक कमी मिळणे, शेळीला दूध कमी असणे, अस्वच्छ परिसरामुळे होणारा जंताचा आणि रोगाचा प्रादुर्भाव, त्याचप्रमाणे दूध पाजण्यासाठी अस्वच्छ भांड्याचा वापर, पिण्याकरता अस्वच्छ पाणी, त्याचप्रमाणे शेडमधील दमट वातावरण, पुरेशा जागेअभावी करड्यांची गर्दी, हे शेळीपालनामधील काही तोटे पण हे मुख्य कारण आहेत. शेतकरी बंधूंनो, आपल्या इकडे आपण शेळ्या पाळतो, पण त्याचा विमा आपण काढत नाही. आणि अशा एखाद्या वेळेला आपल्या कळपातली जर एखादी शेळी जर अकस्मात मरण पावल्यास शेतकऱ्यांना बराचसा आर्थिक नुकसान सोसावं लागते. त्याकरता शेळ्यांचा विमा काढणे फार गरजेचे आहे. आपल्या खेड्यागावात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण खूप आहे. बहुतेक शेतकऱ्याकडे जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. बरेचदा ही जनावरे कर्ज काढूनच घेतली जातात. बिगर शेतीधारकही शेळ्या पाळतात तेव्हा त्यांचे एखादे जनावर आजारीपणामुळे, अपघातामुळे, साथीच्या रोगामुळे किंवा अनपेक्षित कारणामुळे दगावले तर जनावर पाळणारा हे नुकसान सहन करू शकत नाही. त्याकरता जनावरांचा विमा काढणे आवश्यक आहे. यामध्ये विमा कंपन्यामध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याकडून काढता येईल आपल्याला, दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडूनही काढता येईल, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून काढता येईल, आणि चौथी जी आहे इन्शुरन्स कंपनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडूनही आपल्याला शेळ्यांचा विमा काढता येईल. शेळ्यांचा विमा 6 महिने ते 7 वर्षाच्या वयोमर्यादेत उतरवता येते. एका पॉलिसीमागे 110 रुपये विमा भरावा लागतो. उदाहरणार्थ 2000 किमतीची शेळी करता 110 रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे हप्ता भरावा लागतो. तर यामध्ये शेळी पालनाचे अर्थशास्त्रही फार महत्त्वाचे आहे. आपल्याकडे 10+1 असे जर युनिट असेल तर त्याकरता त्यावरील होणारा खर्च व उत्पन्न किती मिळू शकते हे आपल्याला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, शेळ्यांना सरासरी एका शेळीला 10 चौरस फूट जागा लागते. तर आपल्याकडे जर 10 शेळ्या असतील तर शेळ्यापासून येणारा करड्यांचा गोटा शेतकरी बंधूंनो, कृषी विज्ञान केंद्र करडा मागील 7 ते 10 वर्षापासून शेळीपालन प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून तंत्रप्रसार करीत आहे. याही पुढे जाऊन बोर जातीच्या शेळीच्या प्रात्यक्षिकामध्ये मागील 4 वर्षापासून शेतकऱ्यांना दाखवण्यात येत आहे. शेळीपालन या केंद्राच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसहायता महिला बचत गटांनी शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. प्रशिक्षणासोबत केंद्राद्वारे उस्मानाबादी शेळी 120 रुपये प्रति किलो, उस्मानाबादी बोकूड 150 रुपये किलो, उस्मानाबादी शेळी क्रॉस बोअर 200 रुपये प्रति किलो याप्रमाणे विक्रीस उपलब्ध आहेत. शेतकरी बंधूंना आपल्याला आपण सर्वच माहिती घेतली पण अर्थशास्त्रही फार महत्त्वाचं आहे. तर यामध्ये 10+1 जर युनिट शेतकऱ्यांनी जर सुरू केलं तर त्याकरता लागणारं भांडवल आणि त्यासाठी स्थिर भांडवल किती, साहित्य काय घ्यावं लागेल, खेळते भांडवल किती असेल आणि त्यापासून 10 शेळ्यापासून उत्पादन हे पण बघणे फार गरजेचे आहे. तर थोडं मला इथं सांगावं वाटते की शेळ्या आपल्या जर 10 असतील तर एका शेळीला 10 चौरस फूट जागा लागते. तर 10 बाय 10 म्हणजे 100 स्क्वेअर फूट शेळ्यांसाठी. त्याचप्रमाणे 10 शेळ्यापासून येणारे जे करडे असतात म्हणजे ज्याला आपण पिल्ले म्हणतो, तर त्यापासून शेळ्या ह्या 2 वर्षामध्ये वेतात म्हणजे 2 वर्षामध्ये 2 वेत मिळाले तर असं धरून चाला की एका शेळीपासून आपण सरासरी असं करू शकू की वर्षाला 2 पिल्ले तर 10 शेळ्यापासून आपल्याला 30 पिल्ले 2 वेतामध्ये पिल्ले मिळू शकतात. तर यामध्ये 5 स्क्वेअर फूट एका पिल्ल्याला याप्रमाणे जर दिलं तर 30 पिल्ल्यांना 150 स्क्वेअर फूट आणि 10 शेळ्यांना 100 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे शेळ्यांसाठी वैरण जे आपण म्हणतो चारा, त्यासाठी 10 बाय 10 जर एखादी जर थोडीशी छोटीशी रूम आपण जर तयार करून घेतली तर 360 चौरस फूट आपल्याला एखादी रूम बांधावं लागेल. यामध्ये शेळ्या पण ठेवता येतील, करडे पण म्हणजे जे शेळ्यांचे पिल्ले ते पण ठेवता येईल आणि आपल्याला त्यावरील होणारा म्हणजे चाऱ्याचं जे आहे साठवणुकीकरता यामध्ये येऊ शकते. तर सरासरी जर आपण स्वस्ताचं जर हे केलं, कमीत कमी लागत आपल्याजवळचं जे काही मटेरियल असेल याच्यामध्ये, तर 100 रुपये प्रति स्क्वेअर फूट जर आपण तयार केलं तर आपल्याला 36,000 रुपये याच्या गोट्यावर आणि खर्च येईल. यामध्ये आपल्याला साहित्य लागते, यामध्ये घमेले झालं, बकेट झालं, वजन काटा झालं, पावडे झालं, तर यामध्ये जवळपास सरासरी 1,000 आपल्याला जाईल. खेळते भांडवल म्हटलं तर आज शेळ्याच्या किमती फार वाढलेल्या आहेत. सरासरी बरीपैकी एखादी शेळी जर घेतली तर जवळपास 2,000 याप्रमाणे जर मिळाली तर 10 शेळ्यांचे 20,000 रुपये होतील. एखादा बोकूड जर चांगला ठेवता म्हटलं तर जवळपास 3,500 प्रमाणे एखादा बोकूड घेता येईल आपल्याला. औषधी आणि जर औषधीचा खर्च एका शिडीला 30 रुपये याप्रमाणे जर घेतला तर जवळपास 1230 रुपये होईल. विमा 5% आणि आपण जर शेळ्यांचा काढला तर जवळपास 1200 ते 1300 रुपये विम्याला जातील. आणि चराई भाडे जर प्रति शेळी 50 रुपये याप्रमाणे आपण धरलं तर यामध्ये जनावरांना पिल्लांची चराई भाडे दिलेलेच समजून 6000 त्यांना वर्षाचा खर्च येतो. तर खेळते भांडवलामध्ये जवळपास 36800 रुपयाच्या जवळपास खर्च येतो. उत्पादन जर म्हटलं तर एका शेळीपासून एका वेतात 1.5 याप्रमाणे 15 पिल्ले तर 2 वेतामध्ये 30 पिल्ले मिळतील. मर्तुकीचे प्रमाण जर यामध्ये 2% आपण पकडलं तर 15 माद्या आणि 14 नर असे जर आपल्याला मिळाले तर जवळपास 15 माद्यापासून 6 महिन्याच्या किंवा 7 महिन्याच्या नंतर आपण विक्रीला जर काढल्या तर 1500 रुपये प्रमाणे जर गेल्या तर 15 माद्याचे आपल्याला 22500 रुपये मिळतील. अर्धे नर आणि अर्धे माद्या अशा धरून जर 14 नर आपल्याला मिळाले तर 25200 मिळतील. याप्रमाणे त्याचे 25200 हे आपल्याला मिळू शकतात. उत्पादनामध्ये शेळ्याची लेंडी खतही जर आपण पकडतो म्हटलं तर प्रति शेळी 1/2 किलो याप्रमाणे 40 × 1/2 × 365 दिवसाचं तर आपल्याला जवळपास 7.25 क्विंटल खत मिळेल. त्याचा जर भाव आपण 200 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे केला तर आपल्याला त्याचे 1460 रुपये मिळू शकतात. तर टोटल जवळपास उत्पादन 50,000 आपल्याला मिळेल कमी जास्त सोडलं तर. आणि 50,000 उत्पन्न आणि 36800 असा खर्च जर पकडला तर आपल्याला निव्वळ नफा 12,000 प्रतिवर्ष मिळू शकतो. प्रति महिना 10 शेळ्यापासून 1030 इतका नफा मिळू शकतो. जर जास्त शेळ्या ठेवल्या तर जास्तीचा जास्तच नफा आपल्याला मिळू शकतो. याप्रमाणे जर तुम्ही जर 10 जर युनिट उभं केलं शेतकरी बंधूंनो तर तुम्हाला बराचसा फायदा पण होऊ शकतो आणि शेतीला पूरक एक चांगला जोडधंदा पण होऊ शकतो.
1: नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत आहात रेडिओ विश्वास. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेला जगदीश खेवडकर यांचं गीत. ऐकूया संसार या चित्रपटामधलं हे गीत. आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: निवांत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची भक्तिरचना कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: वर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही, प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे निवडुंग या चित्रपटामधलं कवी ग्रेस यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे फकीरा. या चित्रपटामधला शब्द आहेत ग. दि. माडगुळकर यांचे, संगीत दिलं आहे राम वढावकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कांचन गंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूया मीना खडीकर यांच्या आवाजात.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी योगेश यांचं गीत सख्या सजना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात हे गीत आहे, ग दी माडगुळकर यांचं. आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. आंधिया या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत कुमार सानू यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत हसन कमाल यांचं गीत अलका याज्ञिक आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात बेबी हो तो ऐसी या चित्रपटामधलं.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या
2: कुमार सानू यांच्या आवाजामध्ये माया गोविंदा आणि प्रकाश मेहरा यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार बप्पी लहरी.

0: खुश खबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: कार्यक्रमात हे गीत आहे अमीर गरीब या चित्रपटामधलं। ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये अलबेला या चित्रपटामधलं गीत. हसरत जयपुरी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. रेडिओवर लागणाऱ्या निरनिराळ्या गाण्यांमुळे रेडिओ हा एकेकाळी आपल्याला हवं तेव्हा बोलणारा घरातला सदस्य होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. बबनराव नावडीकर, जी एन जोशी, गजानन वाटवे, कैलासनाथ जयस्वाल, दशरथ पुजारी, आर एन पराडकर, गोविंद पोवळे, सुधीर फडके, वसंत आजगावकर या गायकांनी गायलेली गाणी केवळ रेडिओमुळे आपल्यापर्यंत पोचली. गजानन वाटवे यांनी गायलेली गगनी उगवला सायम तारा, चंद्रावरती दोन गुलाब, ती पहा बापूजींची प्राणज्योती, तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली, दोन ध्रुवावर दोघे आपण, ही काही गाणी मी बरेच वेळा ऐकली आहेत. या गाण्यांपैकी आज आपण पाहूया कवी मा ग पाटकर यांनी लिहिलेलं एक गाणं, ज्याचे शब्द आहेत, दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे. दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे, वाऱ्यावरती जशी चुकावी रानपाखरे दोहीकडे, दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे. काही कारणाने या दोन प्रेमी जीवांची जरी ताटातूट झाली असली आणि विरहव्यथा जरी दोघांनाही सारखाच त्रास देत असल्या, तरीही वरचेवर आठवणींच्या हिंदोळ्यावर आपलं मन रमवणारा हा प्रियकर ही गोष्ट विसरू शकत नाही. आणि म्हणूनच तो तिला पुन्हा पुन्हा सांगतोय की आपल्या दोघांच्या आवडीनिवडी जुळत असूनही आज आपण दोघेही दैवाच्या फटकाऱ्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. आपण एकमेकांना भेटू शकत नाही की एकमेकांशी बोलू शकत नाही. वाऱ्याच्या वेगासमोर आपला उडण्याचा वेग सांभाळता न आल्यामुळे जोडीने उडणाऱ्या दोन पाखरांची ताटातूट होऊन वाऱ्याची दिशा नेईल तिकडे त्यांनी उडत जावं आणि एकमेकांपासून दूर व्हावं. अशा नेईल तिकडे त्यांनी उडत जावं आणि एकमेकांपासून दूर व्हावं. तसंच काहीसं आपल्या बाबतीतही झालं आहे. दिवस मनाला वैरी भासतो, तारा मोजित रात गुजरतो. दिवस मनाला वैरी भासतो, तारा मोजित रात गुजरतो. युगसम वाटे घडी घडी ही कालगती का बंद पडे, दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे. तुला भेटावं असं जरी मला वाटत असलं तरी दिवसा मी फक्त तुझ्या आठवणींमध्ये हरवलेला असतो. पण तरीही दिवस काही पुढे सरकत नाही. मी उदासीन अवस्थेत नुसता बसून राहतो. वेळ मला खायला उठतो. विरहाच्या या अवस्थेमधून फक्त मी एकटाच जातो आहे का तुलाही तो छळतो आहे? पौर्णिमेच्या कित्येक रात्री आपण एकमेकांशी गुजगोष्टी केल्या होत्या, भावी आयुष्याची स्वप्न रंगवली होती. कधीकधी मी तुलाच माझ्या कविता ऐकवत असे आणि तुझ्या गोड आवाजात तू मला पुन्हा त्या म्हणून दाखवायचीस. पण दैव किती विचित्र असतं बघ ना, एकमेकांवर प्रेम करणारे दोन जीव आज पूर्णतः एकमेकांपासून दूर झाले आहेत. तू कदाचित मला विसरले असशील, पण दिवसा तुझ्या आठवणीत भिजायचं आणि रात्री निरभ्र आकाशातल्या चांदण्या मोजायच्या हेच माझं सध्याचं वेळापत्रक झालं आहे. इतकं असूनही प्रत्येक क्षण मला युगासारखा भासतो आहे. वेळ सरता सरत नाही. कालचक्र बंद पडून काळाची गती थांबली तर नाही ना अशी वेडी वाकडी शंका उगीचच माझ्या मनात येत राहते. निश्वसिते तव सांगा याला, पश्चिम वारा बिलगे मजला. निश्वसिते तव सांगा याला, पश्चिम वारा बिलगे मजला. शीतल कोमल तुझ्या करांचा सर्वांगी जणू स्पर्श घडे, दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे. राणी, तुला आपल्या प्रेमाच्या आठवणी छळतात का हे मी तुला विचारायला नको.
मी जरी तुझ्या आठवणीत माझा जीव रमवत असलो तरी याच आठवणींमुळे तुझ्या जीवाची होणारी तगमग, तुझी होणारी घुसमट मला समजली. हो राणी, पश्चिमेकडून येणाऱ्या या वाऱ्याच्या स्पर्शातून तुझ्या जीवाची होणारी घुसमट मला समजली. क्षणभर मला असं वाटलं की हा स्पर्श पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा नाही तर तुझ्या कोमल हातांचा स्पर्श आहे जो माझ्या खूप परिचयाचा आहे. स्मृतिपंखांनी भिरभिर फिरते एक पाखरू तुझ्याच भवते. स्मृतिपंखांनी भिरभिर फिरते एक पाखरू तुझ्याच भवते. मुख्या मनाचे दुःख सागरा सांग गरजुनी तू तिकडे. दोन ध्रुवावर दोघे आपण तू तिकडे अन मी इकडे. आठवणींचे पंख लावून माझ्या मनाचं फुलपाखरू उडत उडत येतं आणि ते तुझ्यापाशी येऊन थांबतं. कितीही प्रयत्न करून मनाला थांबवण्याचा प्रयत्न केला तरी आठवणींच्या विश्वात गेल्यानंतर तू अवतीभवती असल्याचे आभासही मनात चैतन्य निर्माण करतात. त्यामुळे आठवणींचे पंख लावून हे स्मृतीपाखरू तुझ्याच भोवती भिरभिरत राहतं. माझ्यासारखीच तुझीही अवस्था झाली आहे हे पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यानं मला सांगितलं. आता मी

सागराला विनंती करतो की लाटांच्या गर्जनेमधून माझ्या दुःखाला वाचा फुटू दे, म्हणजे माझ्या प्रियतमेला माझंही मूक दुःख कळून येईल. तोच असे मी घरही तेही, तोच सखी संसार असेही. तोच असे मी घरही तेही, तोच सखी संसार असेही. तुझ्या वाचुनी शून्य पसारा, प्राण तिथे अन देह इथे. दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे. माझं घर, मी आणि माझ्या आजूबाजूच्या जगात काहीही बदल झालेला नाही. फक्त तुझं वास्तव्य, तुझ्या सहवासाला हा परिसर पारखा झाला आहे. तरी पण आता तुलाही कळून चुकलं असेल की आपण दोघे एकमेकांशिवाय जगू शकत नाही. तू इथून गेल्यापासून मी फक्त तुझ्या आठवणींवर जगतोय. हे घर, मी आणि भोवतालचं जग सारं काही जसं काही होतं तसंच आहे. मी हा परिसर आणि माझं घर अजूनही तुझीच वाट पाहतोय. तुझ्या हाताचा स्पर्श झाल्याशिवाय या देहाला चैतन्य प्राप्त होणार नाही, कारण तूच माझा प्राण आहेस, तूच माझं चैतन्य आहेस. गायक आणि संगीतकार गजानन वाटवे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं इतक्या हळुवारपणे गायलं आहे की गाण्यातील भाव रसिकांपर्यंत अचूक पोचतात. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: समीर यांची गीतरचना ऐकूयात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये, संगीतकार आनंद मिलिंद. समीर यांची गीतरचना ऐकूयात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये, संगीतकार आनंद.

0: अग हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेक आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मेरी जुबान या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि संगीतकार अनु मलिक यांच्या आवाजात.
2: मुका!

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे। मी तुम्हा सर्वांचं आनंदघनलता या कार्यक्रमातील 8व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, मास्टर दीनानाथ गेल्यानंतर लता दीदींच्या संघर्षाचा काळ सुरू होता। परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती। प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी म्हणणारी माणसं मोडून पडतात, पण ज्यांच्या डोळ्यासमोर ध्येयाचा ध्रुव तारा आढळ असतो, ती माणसं पराभूत न होता वाटचाल करत राहतात। कोलंबसाचं गर्वगीत या कवितेमध्ये कुसुमाग्रज म्हणतात, अनंत अमुची ध्येया सक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामर आला। प्रतिकूल परिस्थितीचा अग्नी आपल्याला भाजून काढत असतो, जे त्यातून ताव

तिनं उभारला. त्या काळामध्ये स्टुडिओत 14-14 तास काम करावं लागायचं आणि पगार होता दरमहा फक्त 80 रुपये. जेवण वेळेवर मिळेलच असं नाही, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवायचं. कधीकधी तर अंगात ताप, कधीकधी तर पायाला सेप्टिक झालेलं. पण अशाही परिस्थितीमध्ये लता मंगेशकरांच्या चेहऱ्यावरती कधीही दुःख दैन्य दिसलं नाही. त्या काम करून घरी परतायच्या, त्यावेळेला बाहेरचं सगळं बाहेरच ठेवून घरातल्यांसाठी आनंदाची जणू बरसात व्हायच्या. ही कला सगळ्यांना जमत नाही. सकाळी कामावर जाण्यापूर्वी आणि रात्री घरी परत आल्यानंतर लता दीदींचा घरचा रियाज कधी चुकला नाही. पण बाहेरून सगळं काम करून ज्या वेळेला त्या यायच्या, त्यावेळेला घरातल्यांसाठी ती मोठी आनंदाची गोष्ट असायची. त्यांच्या आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया, छाई बरखा बहार पडे अंगना फुवार. चिराग या चित्रपटातलं हे सुंदर गीत आहे मंडळी.

मंडळी, गजाभाऊ या मराठी चित्रपटामध्ये एक देशभक्तीपूर्ण गीत त्यावेळी छोट्या लतानं गायलं होतं. गीताचे बोल होते, माता एक सपूत की दुनिया बदल दे तू. 1943 तिचं हे गाणं रेकॉर्ड झालं आणि या गीताचे संगीतकार होते दत्ता डावजेकर. या चित्रपटात लतानं अभिनयसुद्धा केला होता, पण तिचं पहिलं वहिलं गाणं होतं एक नए रंग में आणि चित्रपट होता आपकी सेवा में. 1947 आलेल्या या चित्रपटाला सुद्धा दत्ता डावजेकरांनीच संगीताचा साज चढवला होता. दत्ता डावजेकर हे तिच्यासाठी गुरुदेखील होते. अनेक प्रसंगांमध्ये ते तिला मार्गदर्शनही करत असत. लताची चित्रपटांमध्ये अभिनय आणि पार्श्वगायन अशी दुहेरी कसरत सुरू होती. चित्रपटांमधली गाणी आणि घरातल्या जबाबदाऱ्या हेही सुरू होतं. पुढे जाण्यापूर्वी एक सुंदर गीत आपण ऐकूया. हे गीत लता दीदी आणि हेमंत कुमार यांच्या आवाजातलं ममता चित्रपटामधलं आहे, छुपा लो यू दिल में प्यार मेरा.

मंडळी, बडी माँ या चित्रपटाचं चित्रीकरण त्यावेळी सुरू होतं आणि त्या चित्रपटाच्या पुढच्या शोसाठी, पुढच्या शूटिंगसाठी प्रफुल्ल पिक्चर्सची टीम मुंबईमध्ये आली. ते वर्ष होतं 1945. मग त्यावेळेला लता दिदींनासुद्धा मास्टर विनायक रावांनी मुंबईला बोलावून घेतलं. यावेळी मात्र माई, आशा, उषा आणि बाळ म्हणजे हृदयनाथ मंगेशकर यांना घेऊन धुळ्याजवळ जे थाळनेर नावाचं गाव होतं त्या ठिकाणी त्या गेलेल्या होत्या. लता दिदींसोबत त्यांच्या पाठची बहीण म्हणून मीनाताई होत्या. मीनाताई या लता दिदींच्या जीवनातील सर्व स्थित्यंतराच्या साक्षीदार आहेत. त्या काळामध्ये नवीन होतकरू कलाकारांना ते ज्या कंपनीत काम करायचे ती सोडून दुसरीकडं काम करायला बंदी असायची. पण मास्टर विनायकरावांनी मात्र उदार मनानं लता दिदींना इतर निर्मात्यांसोबत सुद्धा काम करण्याची अनुमती दिली आणि त्यांच्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं इथूनच सुरुवात झाली. जणू वेगवेगळे मार्ग त्यांच्यासाठी खुले झाले. एक गीत ऐकूया आंधी या चित्रपटामधलं. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे गीत आहे इस मोड से जाते हैं.

मंडळी, 1946 व्ही शांताराम यांचा जीवनयात्रा हा चित्रपट आला. या चित्रपटामध्ये लता दीदींची गाणी आणि अभिनयसुद्धा होता आणि या चित्रपटाचे संगीतकार होते वसंत देसाई. मंडळी, या चित्रपटामध्ये लता दीदींनी जे अतिशय सुंदर असं काम केलं, त्यानंतर दीदींनी चित्रपटामध्येच काम करावं अशा प्रकारची चर्चा देखील सुरू झालेली होती. पण दीदींना स्वतःला मात्र चित्रपटातील नाटकी संवाद, तोंडाला रंग फासून उभं राहणं, लाईट्स, कृत्रिम सेट या सगळ्या गोष्टी मनापासून आवडत नसायच्या, त्यामुळे या क्षेत्रामध्ये त्यांचं मन रमत नव्हतं. त्यांच्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीला सुरुवात झाल्यानंतर मात्र त्यांनी अभिनयाला रामराम ठोकला तो कायमचाच. त्यांच्या मनामध्ये गायनासाठीच पूर्णपणे वाहून घेण्याचं होतं आणि म्हणून आपल्या मनाविरुद्ध कराव्या लागणाऱ्या अभिनयाच्या क्षेत्रातून त्या मुक्त झाल्या. त्या क्षेत्रातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं मोकळा श्वास घेतला आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिल्याबद्दल परमेश्वराचे मनापासून आभार मानले. मुंबईत आल्यानंतर काही दिवस लता दीदी आणि मीनाताई मास्टर विनायकरावांच्या समवेतच त्यांच्या बंगल्यामध्ये राहायच्या. पण काही दिवसांनी मात्र माई, आशा, उषा आणि हृदयनाथ यांना घेऊन मुंबईला आल्या. माईंनी सोबत येताना आपली मावस बहीण आणि तिच्या 3 मुलांनासुद्धा मुंबईमध्ये आणलं होतं. त्यामुळे आता या मंगेशकर कुटुंबियांनी नाना चौकामध्ये एक घर भाड्यानं घेतलं. ते घर म्हणजे एक छोटीशी खोली आणि तिला लागून असलेला एक सार्वजनिक चौथरा होता. सगळी मुलं या चौथऱ्यावरच झोपायची. या घराशेजारीच एक शंकराचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये वेळ मिळाला की दीदी गात बसायच्या, कारण घरामध्ये गाण्यासाठी जागा नव्हती. या मंदिराचा पुजारी म्हणजे एक गुजराती व्यक्ती होती. ते पुजारी महाराज दीदीला विचारायचे, बेटी क्यों गाती हो, ये तो भगवान की निद्रा का समय है. दीदी म्हणायची, बाबा आप नहीं समजोगे. एक प्रकारे दीदीची संगीत साधना या मंदिरामध्ये सुरू होती. तिच्या सत्सद्विवेक बुद्धीला अनुसरूनच ती वागत होती. असं म्हणतात की कोणत्याही कलाकाराचा सर्वात मोठा गुरु तो स्वतःच असतो आणि त्याची विवेक बुद्धी त्याला मार्गदर्शन करत असते. दीदींचंही तसंच होतं. आवाज आणि विवेकबुद्धी हीच दीदींची सर्वात मोठी संपत्ती होती आणि त्याच बळावर त्यांनी पार्श्वगायनातलं गौरीशंकर सर केलं. मंडळी, एक गीत ऐकूया, ये कैसा सूर मंदिर है. प्रेमनगर या चित्रपटातलं हे सुंदर गीत आहे लता दीदींच्या आवाजातलं.

मंडळी, आता लता दीदींना पार्श्वगायनातून थोडेफार पैसे मिळायला लागले होते. दीदींनी आपल्याला मिळालेल्या पैशामधून कुटुंबियांसाठी बचत करायला सुरुवात केली होती आणि याच बचत केलेल्या पैशांमधून त्यांनी गाणी ऐकण्यासाठी एक रेडिओ विकत घेतला. या रेडिओची किंमत त्यावेळी 125 होती, म्हणजे त्या काळात ही रक्कम अतिशय मोठी होती. आणि त्यांनी आणलेला रेडिओ काही वर्षांपूर्वी आलेल्या टी व्ही इतका मोठा होता. एका कपाटावर त्यांनी हा रेडिओ ठेवला, अर्थात घरामध्ये फारसं फर्निचर नव्हतंच. दीदी खाली सतरंजी अंथरून रेडिओ ऐकण्यासाठी बसायच्या. रेडिओ लावल्याबरोबर त्यातून पहिली बातमी ऐकू आली, ती म्हणजे त्या काळातले प्रख्यात गायक कुंदनलाल सैगल यांच्या निधनाची. कुंदनलाल सैगल यांना दीदी गायनाच्या क्षेत्रातले आदर्श मानत होत्या. त्यांच्याच निधनाची बातमी पहिल्यांदा रेडिओनं दिल्यानं त्यांना हा रेडिओ अपशकुनी वाटला. आणि मग दुसऱ्याच दिवशी बाजारात जाऊन त्यांनी येईल त्या किमतीला तो रेडिओ विकून टाकला. दीदींच्याच आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया. उंबरठा या चित्रपटामधलं सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे.

0: मंडळी, दीदींवरती असणाऱ्या येणाऱ्या संकटांची मालिका सुरूच होती. 1947 दीदींवरती आणखी एक मोठा आघात झाला. त्यांना पितृवत आधार देणाऱ्या मास्टर विनायकरावांचं निधन झालं. आतापर्यंत दीदींनी पई पई बचत करून 14,000 रुपये जमवले होते आणि मास्टर विनायकरावांच्या सल्ल्यानं ते पैसे एका बँकेत ठेवले होते. दुर्दैवानं ती बँक बुडाली. हा लता दीदींना फार मोठा धक्का होता. दीनानाथांच्या मृत्यूनंतर आत्ता तर कुठे कुटुंब सावरत होतं, पण पुन्हा रस्त्यावर यायची पाळी आली. ते ज्या घरात राहत होते त्या घरमालकानं त्यांना भाडे देणार असाल तरच इथं राहा असं सांगून त्यांना घराबाहेर हाकलण्याचंच तेवढं बाकी ठेवलं. मंडळी, परिस्थिती बदलली की माणसंही बदलतात, तसाच अनुभव मंगेशकर भावंडांना यावेळी आला. त्यांच्याच आवाजातलं एक गीत आपण ऐकूया, आई ना वही रहता है चेहरे बदल जाते हैं. शालिमार या चित्रपटामधलं हे सुंदर गीत.
1: चेहरे

मंडळी, मास्टर विनायक रावांकडे काम करत असताना त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी दीदींचे अतिशय चांगले संबंध होते. पापा बुलबुले या नावाचा विनायक रावांचा एक कॅमेरामन होता. तो दीदींना घेऊन सेंट्रल स्टुडिओमध्ये गेला, कारण दीदींना काहीतरी काम मिळावं अशी त्याची इच्छा होती. त्या सेंट्रल स्टुडिओत गेल्यानंतर पापा बुलबुले यांनी त्यांची ओळख संगीतकार हरिश्चंद्र बाली यांच्याशी करून दिली. संगीतकार बालींनी दीदींचं गाणं ऐकलं आणि त्याच क्षणी त्यांना आपल्या चित्रपटामधील पार्श्वगायनासाठी करारबद्धसुद्धा केलं. या गीतांसाठी मानधन म्हणून 400 रुपये द्यायचे ठरले आणि त्यातले 300 रुपये दीदींच्या विनंतीवरून लगेच देण्यातसुद्धा आले. त्या काळामध्ये नुकतीच मुंबईमध्ये भाड्याचं घर घेण्यासाठी पगडी घेण्याची पद्धत सुरू झालेली होती. आता दीदी पगडी देऊन नवीन घर घेऊ शकणार होत्या. एका सुंदर गीतानं आपण कार्यक्रमाचा शेवट करूया. गीत आहे उसने कहा था या चित्रपटामधलं, लता मंगेशकर आणि तलत महमूद यांनी गायलेलं आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए. तर मंडळी ऐकूया हे गीत आणि आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. न्याय संवाद
4: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
3: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
5: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
6: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणार.
5: ते कसं?
6: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
5: बर,
6: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
5: स्मार्ट प्लॅन,
6: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
7: मुकेश आणि शारदा यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार शंकर जयकिशन, चित्रपट अराउंड द वर्ल्ड.

0: खुश खबर, खुश खबर। आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5327-2426।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
4: संचयात समृद्धी।
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: तेही एका तासात
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकात. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी. चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरंच काही.
2: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
1: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृह उद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला रसिक हो. आज बुधवार दिनांक 27 मे 2024 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात स्वर्गीय श्रीमती निर्मला केशव गरुड यांच्या स्मृती प्रित्यर्थ. IIM मुंबईचे श्री विजय तळेले यांच्या व्याख्यानाचा विषय आहे तरुण पिढी स्टार्टअप्स आणि भारताची नवोन्मेष क्रांती. आणि त्यानंतर सिम्फनी कराओके क्लब प्रस्तुत रोमॅन्टिक किशोर हा कार्यक्रम. शिवाय अपर्णा दशपुते यांचं चित्र प्रदर्शन. नक्की या आज बुधवार 27 मे 2024 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: दामिनी या चित्रपटामधलं समीर ह्यांचं गीत आता ऐकणार आहोत। साधना सरगम आणि कुमार सानू यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
2: कॉर्नर. रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं धर्मा या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
4: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
3: हो, पण फार खर्च आला असेल ना?
4: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
3: काय सांगतो?
4: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 26 या आमच्या क्रमांक.
5: आणि आता हे गीत ऐकूयात आवाम या चित्रपटामधलं, महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना आहे हसन कमाल यांची, संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धावृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी 2:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी 12:30. ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
2: ऐकूया चायना गेट या चित्रपटामधलं अन्नू मलिक आणि सपना अवस्थी यांनी

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.
4: या चित्रपटामधलं शान यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अधिकमासे कृतं पुण्यं अक्षयं भवति सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।

मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: यात्रेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: हाय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16400.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-11 या क्रमांकांवर.

0: मेरे साथ।
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
0: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला। रसिक हो, आज बुधवार दिनांक 27 मे 2024 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात स्वर्गीय श्रीमती निर्मला केशव गरुड यांच्या स्मृती प्रित्यर्थ IIM मुंबईचे श्री विजय तळेले यांच्या व्याख्यानाचा विषय आहे तरुण पिढी स्टार्टअप्स आणि भारताची नवोन्मेष क्रांती, आणि त्यानंतर सिम्फनी कराओके क्लब प्रस्तुत रोमॅन्टिक किशोर हा कार्यक्रम, शिवाय अपर्णा दशपुते यांचं चित्र प्रदर्शन। नक्की या आज बुधवार 27 मे 2024 रोजी संध्याकाळी 7:15। ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक। वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2024 रोजी दररोज संध्याकाळी 7:15। ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक।

0: बस टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणितं सोपी करून सगळ्यांना अर्थ साक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व, फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 2726।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरी आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. त्यानंतर गाणी मनामनातली हा कार्यक्रम, संवादक श्याम कुलकर्णी. 9 बाळू ऑन एअर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते राजेश आहेर. रात्री 10 हमराज हा कार्यक्रम सादर करते संतोष पाटील. रात्री 10:30 ते 4:15 हिंदी चित्रपट संगीत, 4:15 आपण भक्तिगीतांनी सुरुवात करणार आहोत. 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण सादर करते पद्मकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व सादर करते ऋषिकेश आयाचित. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बर का। श्रोते हो या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे।
1: श्रोते हो मनाचे श्लोक ग्रंथातील श्लोक क्रमांक 57,

राम। श्रोते हो, क्रिया म्हणजे भगवंताकडे असणारी अंतःकरणाची प्रवृत्ती, भगवंताची आवड, भगवंताबद्दल प्रीती। रामनामाने जगी धन्य झालेला प्रत्येक जण उपासनेचे नित्य नियम सांभाळूनच भक्त झालेला असतो। उपासना नित्यनेमाने केली की तिला आपोआपच भक्तीचे रूप येते। उदाहरणार्थ श्री रामरक्षा नित्यनेमाने आणि निरपेक्षतेने आपण जर म्हटली तर तिचे उपास्य म्हणजे श्रीराम यांना जणू आपल्या उपकाराचे ओझे होते। इतर वेळेस आपणच नेहमी श्रीरामांच्या उपकाराखाली असतो, कारण आपल्याला प्रभू रामरायांकडून सदैव कशाची तरी अपेक्षा असते, हो ना? परंतु उपासना जर निष्काम असेल तर भगवंतच भक्ताच्या उपकाराखाली राहतात। तुकाराम महाराज, नामदेव, सर्वच संतांनी भगवंताला अशा प्रकारे आपल्या उपकाराखाली ठेवले होते। श्रोते हो, मागील 10 श्लोकांमध्ये धन्य कोणास म्हणावे त्याचे वर्णन समर्थांनी केले आहे। जिज्ञासु साधकापुढे, मुमुक्षु भाविकापुढे श्रेष्ठतेचा हा एक आदर्श समर्थांनी उभा केला आहे। परमेश्वराचा श्रेष्ठ भक्त धन्य होय, हाच तो आदर्श। स्वाभाविकच ही धन्यता आपणासही प्राप्त व्हावी असे विवेकी माणसाला वाटणारच। त्याचा उपाय समर्थ आता 57व्या श्लोकात सांगत आहेत। राम नामाने मनुष्याला जगामध्ये धन्यता प्राप्त होते। शरीराला आणि मनाला उत्तम वळण लागून भगवंताचे सान्निध्य लाभते। असे वळण लागण्यास समर्थांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत। भगवंताचे रूप सतत डोळ्यासमोर ठेवले पाहिजे आणि हे करण्यासाठी भगवंताचे नाम आपल्याला अतिशय उपयुक्त पडते। कर्मठपणा येऊ न देता धर्माचरण पाळल्याने जीवनात शिस्त येते। उपासनेचे रूपांतर जर भक्तीत करायचे असेल तर उपासना ही वैराग्यपूर्ण पाहिजे, त्यात फळाची अपेक्षा नको। साधनेचे उपासनेचे सार हे या प्रकारे सांगितले आहे। अपेक्षा ठेवत गेलो की अपेक्षांची एक साखळी तयार होते, पुढे जाऊन या साखळ्यांचा तुरुंग होतो आणि त्या बंधनात आपण अडकत जातो। मात्र उदासीन राहून वृत्ती जर मोकळी ठेवली तर आपल्याला परमेश्वराच्या आत्मस्वरूपाकडे जाणे सोपे होते। पुढे जाऊन त्या आत्मस्वरूपाच्या आत्मसुखाच्या अनुभवामुळे प्रसन्नता येते। समर्थ म्हणतात, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे। इथे मोकळी म्हणजे रिकामा असा अर्थ नाहीये, तर उपलब्ध आहे असा अर्थ आहे। म्हणजेच आपल्या मनोवृत्तीमध्ये, चित्तवृत्तीमध्ये भगवंताला जागा उपलब्ध आहे असा त्याचा अर्थ आहे। बहुतेकदा असे दिसते की आपल्या मनोवृत्ती, चित्तवृत्ती यावर आपले काही फारसे नियंत्रण नसते। कारण काय? तर आपल्या चित्तवृत्ती, मनोवृत्ती या रजोगुण, तमोगुण यांच्या प्रभावाखाली असतात। परंतु या गुणांचा प्रभाव कमी करून त्यात सत्गुणांचा प्रभाव जास्त केला की त्या वृत्ती मोकळ्या होतात। आपुली आपण करा सोडवण असे तुकाराम महाराज यासाठीच म्हणतात। श्रोते हो, बघा, माणूस मनाने ज्या वस्तूला किंवा व्यक्तीला चिकटलेला असतो त्या वस्तूचे किंवा त्या व्यक्तीचे बंधन त्याच्यावर पडते, त्याची त्याला उपाधी होते। आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं अशा प्रकारच्या बंधनांमध्ये जखडलेले असतात, त्यामुळे त्यांच्या मनोवृत्ती मोकळ्या राहत नाही आणि त्यामुळे त्यांना मनाचे स्वातंत्र्य उपभोगता येत नाही। माणसाने आपल्या मनाला भगवंताखेरीज इतर कोणत्याही गोष्टींच्या बंधनात अडकवू नये। समर्थांनी सांगितले आहे की साधकाने नित्य नियमाने अखंडपणे भक्ती केली पाहिजे। ही भक्ती
मनापासून केली पाहिजे। आपण ज्या पद्धतीने निष्ठेने जेवण करतो, झोप घेतो, त्याच पद्धतीने त्याच निष्ठेने ही उपासना नित्य नियम जगण्याला तितकेच आवश्यक आहे अशा भावनेने केले पाहिजे। अशाने साधक प्रपंचातील सुखदुःखांच्या पलीकडे जातो आणि परमेश्वराच्या सन्निध जातो। जय जय रघुवीर समर्थ। श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त स्नेहलताई धोपावकर यांनी केले होते। श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 26 26।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
3: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमः ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.

0: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
2: श्रोतेहो नमस्कार। मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात आपण आनंद घेऊयात आशा भोसले यांनी गायलेल्या काही गीतांचा। कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूयात नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातील शांता शेळके यांची गीतरचना। संगीतकार आहेत अनिल अरुण आणि स्वर आशा भोसले यांचा।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुवासिनी या चित्रपटासाठी ग.दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीतकार आहेत सुधीर फडके.

चित्रपट संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मानिनी या चित्रपटासाठी स्वर आशा भोसले यांचा, गीतरचना बहिणाबाई चौधरी यांची आणि संगीतकार वसंत पवार.

श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीताचा. मी आपणासोबत श्याम कुलकर्णी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात थापाड्या या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो हे गीत होतं थापाड्या या चित्रपटातील. गीतरचना होती प्रभाकर नायक यांची आणि संगीतकार होते बाळ पळसुले. श्रोते हो आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीताचा. आज या कार्यक्रमात आशा भोसले यांच्या स्वरातील काही गीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर सुभद्रा हरण या चित्रपटातील शांताराम आठवले यांचे गीत, संगीतकार प्रभाकर जोग.

सुदेव कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कवी संजीवनचं गीत, संगीतकार वसंतकुमार मोहिते आणि चित्रपट भाऊबीज।

श्रोते हो, चित्रपट संगीत या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूयात जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत। गीत रचना आहे गदी माडगुळकर यांची, संगीतकार आहेत सुधीर परके आणि स्वर आशा भोसले यांचा।

श्रोते हो, जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती ग. दि. माडगुळकर यांची, संगीतकार होते सुधीर फडके आणि स्वर आशा भोसले यांचा. या गीतरचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आज या कार्यक्रमात आशा भोसले यांच्या स्वरातील काही गाण्यांचा आपण आनंद घेतलात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कस?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: विश्वास
1: रात्री से 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नांदगाव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाऊनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप. मंडळी, सुट्टी आली किंवा अचानक परगावला जायचा काहीतरी प्रोग्राम बनला, आपली धावपळ सुरू होते. पूर्वी तर बापरे बापरे, आता तरी खूप प्रायव्हेट गाड्या झाल्या, कार झाल्या, हे झाल्या. पूर्वी फक्त एस टी लाल बस, त्याच्यानंतर एशियाड आली आणि आता तर एसी गाड्या त्यांच्या आल्यात. तर आज आपल्या बरोबर आपल्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल बोलायला आपल्या बरोबर आहेत एसटी महामंडळ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नाशिकचे प्रमुख सचिन क्षीरसागर आणि त्यांच्या बरोबर आहेत अश्विनी चव्हाण. राम राम.
1: राम राम.
2: राम राम सर.
0: सचिनजी, आम्हाला आठवत लहानपणी आम्ही ज्यावेळेस प्रवास करायचा त्यावेळेस ती फक्त एक लाल गाडी असायची आणि त्याने लोक लांब लांब प्रवास करायचे. प्रवासाची आयडियाच आमच्याकडे आली ती फक्त एस टी बसमुळे आणि आता त्याच्यात खूप परिवर्तन होत गेलंय. तुम्ही एस टी मध्ये कधी जॉईन झालात?
1: मी 2007 जॉईन झालेलो आहे.
0: ओके.
1: येस.
0: आणि मग तुमचं सिलेक्शन कसं होतं?
1: आमच्या महामंडळाकडनं निवड मंडळ आहे, त्यामार्फत झालेलं आहे.
0: ओके. आणि मग प्रमोशन कसं होतं?
1: प्रथमतः माझी पोस्टिंग डेपो मॅनेजर म्हणून झालेली होती, त्यानंतर मग मी प्रमोशन वरती अकोला लातूर आणि नंतर संभाजीनगर इथं काम केलं आणि आज रोजी मी ते 3 महिन्यांपासून कार्यरत आहे.
0: मग इथं तुमची ड्युटी काय आज?
1: मी आता इथे विभाग प्रमुख आहे, पूर्ण जिल्हा माझ्याकडे आहे, त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन माझ्याकडे आहे.
0: आता तुमच्या इतक्या मी सारख्या डोळे उघडले की रस्त्यावर एस टी बसच दिसते. काय जबाबदारी असते तुमच्याकडे एक प्रमुख म्हणून?
1: एकूण पूर्ण वाहतुकीचे नियोजन जिल्हाभरामध्ये आणि आपण आता ज्या आपल्या पहिलीच्या लाल बसेस आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण नवीन बसेस इंट्रोड्यूस केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आता ई बसेस सुद्धा आपण आणलेल्या आहेत जवळपास.
0: आणि मी प्रवास केल्यावर त्या दिवशी पुण्याहून नाशिकला आलो, अरे जबरदस्त.
1: आपण 65 बसेस चालवतो सध्या
0: नाशिकमधनं
1: आणि आपले चार्जिंग स्टेशन सुद्धा आपण सर्व डेपोमध्ये आता तयार करतो, त्यापैकी आता प्रॉपर आपण 2 चार्जिंग स्टेशन या ठिकाणी स्थानिकला केलेले आहेत.
0: हो, ती मोठी बस जी असते जिने आम्ही नाशिक पुणा वगैरे मी केलेलं आहे, ती चार्ज व्हायला किती वेळ लागतं?
1: तिला साधारण 1.5 ते 2 तास लागतात.
0: आणि एका चार्जिंग मध्ये किती किलोमीटर?
1: 290 किलोमीटर.
0: वा वा, म्हणजे तुम्ही तीच रेंज पकडता?
1: येस.
0: म्हणजे त्या 250 किलोमीटरच्या रेंज मध्ये ई बस चालवता?
1: हो.
0: वा. आणि मग मी असं ऐकलं की ह्या प्रायव्हेट बसेस ज्या आहेत, त्या कॉस्टली बसेस, म्हणजे काही ती शिवशाही झाली या इलेक्ट्रिक बसेस, या एस टी महामंडळाच्या नाही, त्यांनी भाड्यावर नाही चालवायला?
1: शिवशाही बसेस आपल्या आहेत, फक्त ज्या ई बसेस आहेत त्या आपण पर किलोमीटर वरती देतोय, त्या अनुषंगाने त्या 65 बसेस आपल्याकडे आज रोजी आहेत.
0: अच्छा, म्हणजे त्याची मालकी दुसऱ्याची?
1: हो.
0: तुम्ही ती चालवायला घेतली?
1: येस.
0: मग ड्रायव्हर तुमचे?
1: नाही, ड्रायव्हर त्यांचे आहेत, कंडक्टर्स आपले, ते चालवतात, आपण आउटसोर्स केलंय.
0: ओके ओके ओके ओके. त्यांना 1 रुपया पर किलोमीटर द्यायचं, म्हणजे व्हॉट एव्हर एक अमाऊंट तुम्ही त्यांना पर किलोमीटर द्यायचं आणि मग मेंटेनन्स वगैरे
1: त्यांच्याकडेच, कंपनीकडेच.
0: ओके ओके ओके ओके.
1: काही बसेस आहेत 100% सगळ्या नाही आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. 5150 इलेक्ट्रिक बसेस जवळपास 247 आगारांमध्ये येणार आहेत, त्यापैकी आपल्याकडे आता 64 आलेले आहेत.
0: म्हणजे तुम्ही पूर्णपणे इलेक्ट्रिक करायच्या मोड मध्ये?
1: जवळपास 40% फ्लीट ही इलेक्ट्रिक होईल आपली.
0: 40%?
1: येस.
0: नाशिक मध्ये किती बसेस आहेत तुमच्या?
1: आता आपल्याकडे एकूण 862 बसेस चालतात, 862. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या बसेस आहेत, लाल बसेस आहेत, हिरकणी पण आहेत, सीटर स्लीपर आहेत, शिवनेरी आहेत, शिवशाही आहेत आणि ई बसेस आहेत.
0: आणि पूर्वी सिटी बसेस सुद्धा तुमच्याकडेच होत्या ना?
1: हो, मध्यंतरी त्या आता महापालिकेने सिटी लिंकला दिलेल्या आहेत, त्या सिटी लिंक मार्फत चालवण्यात येतात.
0: हो, मग तुम्ही

0: नंतर मग जिल्ह्याच्या स्तरावरती प्रत्येक जिल्ह्याला एक डिव्हिजन ऑफिस आहे आणि डेपो स्तरावरती तालुका स्तरावरती डेपो असं आमची हिरार्की.
1: मग नाशिकमध्ये किती डेपो आहेत?
0: एकूण 13 डेपो सध्या.
1: बापरे.
0: एकूण 5,000 कर्मचारी कार्यरत आहेत.
1: 5,000 कर्मचारी?
0: येस.
1: अँड यू आर हेड ऑफ द त्या सगळ्या 5,000
0: कर्मचारी?
1: अश्विनी मॅडम.
2: येस सर.
1: तुमच्यावर काय जबाबदारी आहे?
2: सर, मी कामगार अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सध्या तरी माझ्याकडे पर्सनल ऑफिसरचा पण चार्ज आहे. कामगारांचे विविध प्रकारचे प्रश्न, तक्रारी किंवा त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, स्पर्धा, खेळ यांचं आयोजन आमच्या मार्फत करण्यात येत.
1: आणि तुम्हा लोकांची ट्रान्सफर पण होत असते का?
2: हो, दर 3 वर्षांनी.
1: बापरे बापरे बापरे. आणि महामंडळ म्हणजे नेमकं काय असतं?
0: एकूण सर आपल्याकडे महाराष्ट्र स्तरावरती 30 विभागीय कार्यालय म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कार्यालय आहे आणि त्या अंतर्गत सर्व डेपो आहे तालुका स्तरावरती. आणि जे तालुक्या स्तरावरचे डेपो आहे ते तालुका स्तरावरची वाहतूक म्हणजे त्या ग्रामीण भागामधले जे छोटे छोटे शहर आहेत तिथली ती वाहतूक त्यांच्या मार्फत होते आणि विभागीय स्तरावरती त्याचं नियोजन करण्यात येतं. त्यांच्याच मार्फत तालुका टू तालुका आणि तालुका टू जिल्हा ही पण वाहतूक त्या विभागाने सांभाळायची असते. आणि रिजनल हेडक्वार्टरला जे रिजन ऑफिस आहे ते डिव्हिजनचं कंट्रोलिंग करतं म्हणजे डिव्हिजन टू डिव्हिजनच्या जिल्हा टू जिल्ह्याच्या बसेस चालतात त्याचं नियोजन करतं. असं एकंदरीत आपण वाहतुकीचं नियोजन त्या जिल्ह्यामध्ये आणि पर्यायानं रिजनमध्ये करतो. असे 6 रिजन आहेत महाराष्ट्रात. अशा पद्धतीनं पूर्ण महामंडळाचं कामकाज चालतं.
1: आणि आता तुमच्या जबाबदारी वाढणार पुन्हा
0: कुंभमेळा. येस येस.
1: त्याचं कसं करतो तुम्ही नियोजन?
0: म्हणजे आपण आता कुंभमेळ्यामध्ये 4,500 बसेस आपण परवणीच्या वेळेस चालवणार आहोत.
1: म्हणजे आता ज्या बसेस चालू आहेत त्याच्या व्यतिरिक्त?
0: येस. आम्ही आता आमच्याकडे फ्लीट 862 जरी असेल तर आम्ही महाराष्ट्र स्तरावरती सर्वांची मदत घेणार आहोत. आणि ह्या ठिकाणी आपण परवणीचे जे 3 दिवस आहेत 4,500 बसेस आपण पर डे चालवणार आहोत. त्याच्यामध्ये जे रेल्वे स्टेशन मार्फत आपल्याकडे प्रवासी येणार आहेत त्यांना आपण 1,500 बसेस ऑपरेट करतोय आणि विदिन जे पार्किंग्स आहेत तिथून आपण 3,000 बसेस ऑपरेट
1: पुन्हा नाशिक त्र्यंबकेश्वर.
0: येस. तर तशा ते 3,000 बसेस
1: फक्त नाशिकमध्ये इंटरनल चालवायला 4,500 बसेस.
0: हा, रेल्वे स्टेशन टू पार्किंग पर्यंत, पार्किंग टू त्र्यंबकेश्वर किंवा आपल्या घाटापर्यंत आणण्यासाठी आपण 3,000 बसेसचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतो
1: जितक्या तितक्या. मग त्याच्याबरोबर येणार तुमचा मेकॅनिक्स?
0: आपल्याकडे जो स्टाफ येणार आहे आपण साधारणतः 20,000 कर्मचारी या ठिकाणी 4 ते 5 दिवस किंवा 8 दिवस राहतील. त्यांचं सुद्धा आपण नियोजन केलेलं आहे आणि जिल्हा प्रशासनानं आपल्याला तशी मदत पण केलेली आहे.
1: बापरे बापरे. म्हणजे ते तुमचं तहान भूक सगळं विसरावं लागणार मॅडम.
2: एकूण 5 परवण्या होतील. प्रत्येक परवणीचे 3 दिवस ऑपरेशन होईल. असं जवळजवळ ते 15 दिवसाच वेगळं ऑपरेशन असेल.
1: मग त्याची तयारी सुरू झाली?
2: सुरू झाली.
1: मग त्यांना एवढ्या लोकांना 20,000 लोकांचं खाणं पिणं राहणं
0: याबाबत जिल्हा प्रशासनानं आम्हाला माहिती मागितली होती. ती माहिती पण त्यांना देण्यात आलेली आहे. त्यांनी सर्वच जे काही यंत्रणा आहेत त्यांचं सुद्धा नियोजन जिल्हा प्रशासनाकडून चालू आहे.
1: मॅडम, तुम्ही लोक एसटी महामंडळ एवढं काम करतं लोकांपर्यंत ते पोहोचत नाही. कारण लोक वरवर बघतात, अरे हा बस आली चला. ज्यावेळेस त्यांना प्रवास करायचा असतो त्यावेळेस त्यांना त्या एसटीचं महत्व समजतं. आणि आताही ते प्रायव्हेट बसेस सुरू झाल्यामुळे ते महत्व अजून थोडस कमी झालं. पण आम्हाला अजूनही माहिती, म्हणजे मी ज्यावेळेस कॉलेजला हॉस्टेलमध्ये होतो त्यावेळेस बसची आम्ही किती वाट बघायचो जाण्या येण्यासाठी. तर एसटीचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावं लागेल? काही गरज नाही.
0: आगार स्तरावरती आम्ही डेपो मॅनेजर जे आहेत आमचे ते सातत्याने त्याबाबत पेपर्स मध्ये सुद्धा
1: खूप स्ट्रेसफुल आहे तुमचं.
0: येस.
2: सर, 90,000 कर्मचाऱ्यांचं हे महामंडळ आहे. जवळजवळ 1,00,000 कर्मचारी आत्ता सध्या आमच्याकडे कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये आमचे 36 विभागीय म्हणजे 31 विभाग येतात. 5 वेगवेगळ्या कार्यशाळा येतात. त्याच्यामध्ये 2,250 आमचे आगार आहेत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे की सामान्य नागरिकाला जेव्हा एसटी दिसते तेव्हा फक्त ते चालवणारा ड्रायव्हर आणि
1: एक्झॅक्टली
2: तिकीट फाडणारा कंडक्टर
1: आणि अनाउन्स करणारा इन्क्वायरीवाले
2: एवढंच दिसत असतात. परंतु ती यंत्रणा चालवण्यासाठी एसटीचं जे ब्रीद वाक्य आहे प्रवाशांच्या सेवेसाठी ते सार्थ करण्यासाठी एवढ्या लोकांची फ्लीट मागे काम करत असते. त्याच्यामध्ये जवळजवळ 500 अधिकारी आहेत पूर्ण महाराष्ट्रात आणि 90,000 कर्मचारी आहेत. ती छोट कुटुंब नाहीये.
1: एक्झॅक्टली
2: मोठं कुटुंब आहे.
1: मला एक सांगा, एक बस निघते नाशिकहून समजा ती चालली कोल्हापूरला किंवा कुठे, तर त्या बसचं नियोजन तुम्ही कसं सुरू करतात? भले ती रोज जाणारी असो

0: मग त्याचं पार पेट्रोल डिझेल पासून कंडक्टर ड्रायव्हर सिलेक्ट करण्यापासून त्याचं कोल्हापूरला गेल्यावर त्याचा आराम त्याचं खाणं पिणं हे तुम्ही कसं मॅनेज करता मॅडम? ते त्याचं प्लॅनिंग कसं असतं? हे हा खूप बेसिक प्रश्न आहे, तुमच्यासाठी हा प्रश्नच नसावा पण आमच्यासाठी प्रश्न आहे.
1: तो आमच्यासाठी खूप मोठाच प्रश्न आहे.
0: कारण अचानक कोणीतरी आजारी पडलं किंवा कोणाला सुट्टीवर द्यायचं म्हणजे पुन्हा ड्रायव्हर रिप्लेस करा, कंडक्टर रिप्लेस करा, तिकीट प्रिंटिंग बिंटिंग, किती मोठं कार्य आहे
2: सर. हे आगार स्तरावरती नियोजन आहे आपल्याकडे. जवळपास सुपरवायझर प्रत्येक डेपो मध्ये आहे आणि आपल्याकडे जे उपलब्ध चालक वाहक आहे त्याचं अलोकेशन दररोज आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशीच लागलेलं असतं दुपारी 2 वाजेपर्यंत. त्या अनुषंगाने ते फ्लॅश पण केलं जातं आणि मग ते चालक वाहक
0: त्यांना कळवलं जातं.
2: येस, ते पाहतात पण. आणि आता व्हॉट्सअपमुळे खूप सोपं झालं.
0: सोपं झालं ना
2: ते लगेच
0: कळतं. कसं चालायचं ज्यावेळेस मोबाईल नव्हते कम्प्युटर नव्हते त्यावेळेस तुम्ही कसे मॅनेज करायचे?
2: येस, त्यावेळेस तर बोर्डावरती ते अलोकेशन लावलं जायचं. येस, आणि मग ते त्यावेळेस खूप अवघड होतं. आता खूप सोपं झालंय. इव्हन
0: आता तर खूपच सोपं. मग त्यावेळेस ड्रायव्हर कंडक्टरला कळायचं कसं? त्यांना म्हणजे ऑलरेडी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बघावं लागायचं.
2: येस, ऑफिसमध्ये येऊन बघणं गरजेचं होतं आणि त्यावेळेस ती व्हायची यंत्रणा तशी होती त्यामुळे ते शक्य होतं. आता तर आणखीन सोपं झालेलं आहे. त्याच्यामुळं एखादा चालक वाहक जर गैरहजर झाला तरी आपण पर्यायी चालक वाहक लगेच त्याला कॉल करून बोलून घेतो आणि दुपारच्या वेळेसचा चालक सकाळी जाऊ शकतो. सकाळ वेळेसचा असं ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी केलं जातं.
0: आणि आता नाशिकचा ड्रायव्हर कोल्हापूरला गेला मग तो तिथं किती दिवस वेळ आराम करतो?
2: त्याला आपण साधारणतः 9 तास त्याला विश्रांती देणं गरजेचं आहे.
0: तू कुठे राहतो त्यावेळेस?
2: त्यावेळेस तो रेस्ट रूम मध्ये राहतो.
0: कंडक्टरसाठी एक रेस्ट रूम असते.
2: येस, प्रत्येक विभागाच्या हेडक्वार्टरला त्या ठिकाणी रेस्ट रूम आहे. ज्या ठिकाणी मुक्काम दिलेला आहे त्या ठिकाणी तो मुक्काम करतो आणि मिनिमम 9 आवर्स रेस्ट आपण त्याला देतो.
0: आणि त्याचं खाणं पिणं?
2: त्याचं खाणं पिणं त्याच्याकडे आपण त्याला अलाउन्स आहेत. त्या अनुषंगाने त्याचं ते जेवण वगैरे होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग ती गाडी निघते. अशा प्रकारे त्याचं अलोकेशन लावलं जातं.
0: आणि त्याचं हेल्थ चेकअप वगैरे
1: ते पण वेळोवेळी केले जातात आपल्याकडून. त्याची पण व्यवस्था आम्ही करतो. सर कसं आहे, 75 ते 76 वर्षापासून जी एसटी आपण चालवतोय महाराष्ट्रभर तिची घडी बसवताना ज्यांनी म्हणजे महामंडळाची जी स्थापना झाली ती ज्या नियम अटी शर्ती जे बनवून दिलेली आहे आम्हाला आमचे परिपत्रक किंवा आमचे जे नियम घालून दिलेले ती घडीच इतकी सुंदर आहे की आम्ही त्याच्या बाहेर जाण्याचं गरज पण पडत नाही. आणि इतका तो आकृतीबंधच इतका सुंदर आहे की ते आपोआप एक काम झालं की दुसरं काम बरोबर ते होत चालतं.
0: चॅनलाइज. आणि आता हे कम्प्युटर्स आणि व्हॉट्सअप वगैरे मग तुम्ही यांचे काही ग्रुप्स बनवले असतात का? यांना मग कळवतात आजच्या तारखेला तुम्ही कळवता कसं?
2: नाही, प्रत्येक आगारामध्ये त्याचा ग्रुप आहे. अलोकेशनचा ग्रुप आहे. त्यावरती ते फ्लॅश होतं. बरेच डेपो मध्ये येऊन पण पाहतात परंतु ते ग्रुपद्वारेच त्यांना कळतं. त्याच्यानुसार ते ऍडजस्टमेंट होतं.
0: आणि असं पण असतं का एखादा ड्रायव्हर असेल की नाही मला माझी तीच बस पाहिजे मला ती बस आवडते चालवायला असं असतं ना? माणसाचा स्वभाव आहे. ते आपल्या गाडीवर जसं आपल्या स्वतःच्या गाडीवर प्रेम करतो तसे असे काही ड्रायव्हर कंडक्टर पण असतील ना की नाही बा मला आमच्या दोघांची टीम चांगली आम्हाला दोघांना जाऊ द्या किंवा नाही नाही मला माझी ही या नंबरचीच बस मला द्या मला मी खूप कम्फर्टेबल आहे तिच्यावर माझं तिच्यावर खूप प्रेम आहे असं असतं?
2: नाही, आपण बसेसचं जे नियोजन केलेलं आहे ते रूट वाईज फिक्स केलेले आहेत. बसेस
0: नंबर्स आहेत.
2: येस, आणि जे चालक वाहकांचं कामगिरी आहे ती पण रोटेशन मध्ये ग्रुप केल्या जातात. ऑर्डिनरीचा ग्रुप वेगळा ज्याच्यामध्ये ग्रामीण चालले जातं. ELD म्हणजे लॉंग रूटचा ग्रुप वेगळा. ML D म्हणजे मिडियम लॉंग रूटचा म्हणजे त्यामध्ये ते त्या पद्धतीचे लोक आपण हे करतो. जे सिनियर मोस्ट आहेत ते ग्रामीण भागामध्ये टाकतो कारण की ते लॉंग रूटला त्या पद्धतीनेच आता त्यांची कॅपॅसिटी वगैरे आणि त्या अनुषंगाने ते नियोजन होतं. आणि कमी वयाचे आहेत ते लॉंग रूटला टाकले जातात.
0: तुम्ही बोलताना ते इतकं सोपं वाटतंय
2: नाही
0: पण ते थोडं सोपं नसेल असं मला प्रामाणिक वाटतंय.
2: येस, त्याच्यामध्ये थोडा त्रास आहे परंतु ते आतापर्यंत आमचे लोक चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि चांगलं सेवा देत आहेत प्रवाशी.
0: तुमचा पेट्रोल पंप सुद्धा तुमचा स्वतःच्या डेपो मध्ये असतो?
2: येस, आमच्या प्रत्येक डेपो मध्ये डिझेल पंप आहे. IOCL द्वारे ते चालवणार BPCL द्वारे चालवण्यात येतो आणि स्वतःच त्याप्रमाणे टँकरची मागणी करण्यात येते.
0: आणि मेकॅनिक्स वगैरे सगळे स्वतःच?
2: हो,
0: वर्कशॉप पूर्ण स्वतःच.
2: येस,
0: म्हणजे एसटी बस बाहेर रिपेअरला कधीच जात
2: नाही.
0: आणि आपण कधी कधी बघतो की एसटी बंद पडते. आता समजा कोल्हापूरची एसटी नाशिक मध्ये बंद पडली तर तुम्ही नाशिक मध्ये रिपेअर करता ती?
2: येस, आमच्याकडे प्रत्येक डेपो मध्ये ज्याही विभागाची बस येते महाराष्ट्रातील त्याचं नियोजन त्या आगाराने करायचं असतं आणि ते त्यांना काम करून देतात.
0: आणि त्याचे एक्सपेन्सेस?
2: नाही त्याचे एक्सपेन्सेस लावले जात नाही, त्या स्तरावरती त्याचं नियोजन करण्यात येतं.
0: व्हेरी किती छान आहे. मला वाटलं की नाही आमच्या आमच्या डेपोची गाडी नाहीये त्याचे एवढं तुम्हाला बिल भरावं लागेल असं
2: नाही.
0: म्हणजे पूर्ण फॅमिली आहे,
1: शेवटी कुटुंबच कुटुंब आहे
2: कोणत्या डेपोच्या.
0: नाही खरंच किती मला खूप कौतुक वाटतं.
2: एकदम चांगलं.
0: मला खरं सांगू का एसटी महामंडळाचं महत्व कधी महत्व झालं, तुम्ही लोकांनी मला परीक्षक म्हणून नाट्य स्पर्धेसाठी बोलवलं होतं, त्यावेळेस मी बघितलं ना सगळे कर्मचारी काम करत होते ऍक्टर म्हणून. म्हणजे साध्या बस ड्रायव्हर पासून तर मेकॅनिक पासून तर ऑफिसर पर्यंत सगळे एकत्र काम करत होते आणि किती प्रेमाने काम करत होते. म्हणजे कोण म्हणेल की तो माणूस उद्या रात्री बसमध्ये ड्रायव्हर आहे की कंडक्टर आहे का तो मेकॅनिक आहे. खूप सुंदर काम करत आहे. माझं तुम्हाला शाबाशी याबद्दल.
2: yes,
0: प्रामाणिकपणे सांगतो.
2: थँक्यू.
1: धन्यवाद.
0: आणि परीक्षण करताना मला इतकी मजा आली ना, खरंच खूप मजा आली. माझ्यातर्फे सगळ्यांना पुन्हा कळवा मी त्यावेळेस सगळ्यांना बोललो होतो.
1: नक्की.
0: असं का वाटलं असेल की ह्या लोकांनाही आपण स्पोर्ट्समध्ये घ्यावं, त्यांना नाटकमध्ये त्यांचं पॅशन फॉलो करावं, असं का वाटलं असेल एसटी महामंडळाला.
1: सर कर्मचारी आहेत ते, माणूस आहे. माणसाला छंद हा असलाच पाहिजे.
0: असलाच पाहिजे. पण तो झोपावसा एका कंपनीला असं का वाटावं. किती सुंदर कल्पना आहे ती. आणि हे सगळेजण पाळत नाही म्हणून हा प्रश्न विचारला माझा. किती वर्षापासून चालू आहे
2: ही? या वर्षी 53 वर्ष होतं एसटी महामंडळाच्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेचं.
0: तुम्ही मगाशी जे बोलले की आमची घडी सुरुवातीला जी इतकी सुंदर बसली
1: आहे
0: ती तुम्हाला फक्त प्रॉपरली फॉलो
1: करायची.
2: आपला जो कामगार अधिष्ठित अशी संस्था आहे त्याच्यामुळे स्ट्रेसफुल जॉब आहे प्रत्येकाला,
0: खूप स्ट्रेसफुल आहे.
2: आणि त्यामुळे कुठेतरी विरंगुळा व्हावा म्हणून त्यावेळेस ती सुरुवात झाली 53 वर्षापूर्वी आणि ती सातत्याने आजपर्यंत चालू आहे. बरेचसे आमचे कर्मचारी टीव्ही सिरियल्स मध्ये सुद्धा काम करतात आणि त्याच्यामुळं ज्या ज्या विभागामध्ये जे चांगलं काम करतात त्या अनुषंगाने अंतिम फेरीमध्ये गेल्यानंतर जे अंतिम फेरीमध्ये निवडून येतो नाटक त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक इन्क्रीमेंट एका वर्षाकरता महामंडळाकडून देण्यात येतो.
0: काय बोलते हे मला माहिती नव्हतं.
2: हे अंतिम म्हणजे आता जी सिंधुदुर्गची आलेली आहे टीम, त्या टीम मधील प्रत्येक सदस्याला एक इन्क्रीमेंट एका वर्षाकरता आपण देतो.
0: अरे काय शाबाशी यार, कमाल कमाल. सिंधुदुर्गवरून आले होते नाटक करायला, कोकणात नाटक करायला आले, कोल्हापूरून आले, किती ग्रेट.
1: त्याचा उद्देश एवढाच की त्यांनी त्यांचं तो छंद त्यांनी जोपासावा.
0: बर स्पोर्ट्स मध्ये पण तुमच्या ऍक्टिव्हिटीज?
1: हो, आमच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा होतात.
0: त्याच्यात काय काय?
1: क्रिकेट वेगळं होतं आमच्याकडे, त्याच्यातही असेच नाट्य स्पर्धेसारखेच प्रकार असतात. आंतरविभागीय होतं, नंतर अंतिम होतं. आणि वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये आमच्या 36 घटकांमधून पूर्ण खेळाडू येतात. त्याच्यामध्ये रनिंग असेल, कुस्ती असेल, म्हणजे आणि महिला आणि पुरुष दोन्ही असतात. कबड्डी असेल, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, सर्व प्रकारचे खेळ खेळले.
0: मला एक सांगा सर, स्पोर्ट्स कोट्यावरही तुम्ही सिलेक्शन करता का? एखादा कोणी स्पोर्ट्समन असेल तर त्याला जॉब देताना प्रेफरन्स असतो?
1: नोकर भरतीमध्ये असतो.
0: वा वा वा. आणि एसटीची भरती कशी असते?
1: सरळ सेवेमार्फत होते.
0: म्हणजे काय असतं नेमकं?
2: रिक्त जागेनुसार ऍडव्हर्टाइजमेंट काढले जाते. चालक, वाहक, यांत्रिक जे काही पद असतील त्या अनुषंगाने त्यानुसार ते भरले जातं.
0: आणि एज्युकेशन वगैरे काय असतं?
1: सर वेगवेगळ्या पदाला वेगवेगळी शैक्षणिक पात्रता
0: असते.
1: जसं की चालक आहे, आता चालकाचं मूळ पद पहिले फक्त चालक होतं, आता ते चालक कम वाहक झालेलं आहे. त्याची शैक्षणिक पात्रता ही 10वी पास आहे. मग त्याच्यासाठी त्याचा अवजड वाहनाचा परवाना, त्याचा अनुभव, त्याची शैक्षणिक पात्रता, त्याची उंची, उंची सुद्धा स्पेसिफिक असते आमच्याकडे.
0: ओके.
1: कारण की मग त्याचा फिटनेस, या सर्व गोष्टी बघूनच, मग चालक असेल, वाहक असेल, यांत्रिक असेल, अधिकारी वर्गाला सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीला शैक्षणिक पात्रता ही विहित केलेली असते.
0: तुमची एमपीएससी थ्रू नाही सिलेक्शन होत?
1: नाही सर.
0: आणि महामंडळ हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं महामंडळ आहे, मग तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहात का महामंडळाचे एम्प्लॉई आहात?
2: नाही, आम्ही महामंडळाचे.
0: ओके. आणि मग महामंडळ कोणाकडे असतं?
2: महाराष्ट्र शासनाने अंगीकृतच आहे आपण महामंडळ जे आहेत ते, जे सर्व महामंडळ त्यामधलं एक एक महामंडळ आहे.
0: ओके. आणि तुमचे प्रमोशन्स कसे असतात?
2: रेग्युलर आपले रिक्त जागेनुसार, जसे कास्ट वाईज असेल, ओपन असेल, त्या अनुषंगाने जे रिक्त पद होतं त्याप्रमाणे होतं.
0: आणि रिटायरमेंट एज?
2: 58
0: ड्रायव्हरच सुद्धा
1: सर्वांनाच 58 वर्ष रिटायरमेंट.
0: आणि मग तुम्ही ड्रायव्हर आता नवीन गाड्या आल्या नवीन फ्लीट आलं तर ड्रायव्हर सिलेक्ट करताना काही स्पेसिफिक विचार करता
1: सर? कसं असतं चालकाच्या निवडीसाठी प्रथमतः आमच्याकडे पेपर होतो लेखी परीक्षा, त्याच्यानंतर आमची प्रशिक्षण संस्था आहे स्वतःची भोसरी पुणे इथे, तिथे आमचा ट्रॅक आहे चालनीय ट्रॅक जसा की CIIT असतो, तिथे वेगवेगळ्या टेस्ट आहेत, तिथे त्याची चालनीय ट्रॅकवर त्या ड्रायव्हरची टेस्ट घेतली जाते. लेखी परीक्षा आणि त्या ट्रॅकवरचे मार्क याचं ॲव्हरेज काढलं जातं आणि मग 100 गुण घेऊन त्यांचं आरक्षणवाईज जागा ठरवून मग भरती होते.
0: तुमचं खरोखर सांगतो खूप स्ट्रेसफुल जॉब असेल असं. म्हणजे आमचा एसटीचे संबंध फक्त आपण डेपोमध्ये गेल्यावरच दिसतं आणि ट्रॅफिकमध्ये ती बसेस कसे चालवत असतील, म्हणजे मुंबईमध्ये ते बेस्टवाली कशी गाडी चालवत असतील बसेस, मला तर आश्चर्य वाटतं राव. म्हणजे त्या एवढ्या मोठ्या बसेस त्या एवढ्याशा रोडवर, म्हणजे ते बोर्डाच्या 5-6 इंचावर टर्न मारतात, किती परफेक्शन, एवढा स्ट्रेसफुल जॉब करतात. आणि कोणाला पर्सनल काही थँकफुल जॉब नाहीये, खूप कमी लोक असतील. मी स्वतः उतरताना नेहमी कंडक्टर ड्रायव्हरला थँक्यू म्हणणार माणूस, पण थँकलेस जॉब हे स्पष्ट सांगतो. आणि ही आपल्या समाजाचं दुर्दैव आहे की त्यांना हे कळत नाही की निदान उतरताना थँक्यू धन्यवाद म्हणावे. एवढा थँकलेस जॉब तुम्ही करता आणि एवढी मेहनत करताय, तर कधी कधी वाईट वाटतं का आपण एवढं काम करतोय आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही, लोकांना ह्याची जाणीव नाही, लोक शिव्यास देत असतात अरे काय गाडी लेट झाली, काय खडखड वाजणारी गाडी आहे आणि काय गाडीचा मेंटेनन्स नाही असं लोक ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस त्रास होतो का? कारण त्यांना तुमची त्याच्या मागचा परिश्रम माहितीच नसतो.
2: नाही, बऱ्याच आमच्याकडे तक्रारी पण येत असतात वाहकांच्या बद्दल, बऱ्याच ठिकाणी प्रवासी घेतले नाही किंवा आपण सांगितल्याप्रमाणे टेक्निकल काही इश्यू सांगितले जातात, पण ते आम्ही ते कन्सिडर करत असतो आमच्या त्रुटी दूर करण्यासाठी, चांगली सेवा देण्यासाठी. आणि वाहतुकीमध्ये सुरक्षित सेवेमध्ये महामंडळाचं मोठं योगदान आहे. आमच्याकडे दरवर्षी 1 जानेवारीला सुरक्षित अभियान सुद्धा आम्ही घेतो, चालक वाहकांना आम्ही विविध त्यामध्ये तपासण्या करत असतो, त्यांचे विविध म्हणजे वर्कशॉप्स आयोजित करतो आणि चांगल्या तज्ज्ञ याच्याकडनं आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्याच्यामुळं ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी प्रत्येक संस्थेमध्ये असतात पण त्या दूर करून आम्ही वाहतुकीचं नियोजन करतो.
0: त्रुटीबद्दल नाही बोलत आहे, तुम्ही एवढी मेहनत करताय मॅडम, लोकांनी एक चांगलं पण म्हणावं दोन शब्द असं नाही वाटत
1: सर? कसं असतं ना पब्लिक सेक्टर मध्ये काम करताना सगळ्यांनी थँक्यू म्हणावं हे अपेक्षित नाहीये, परंतु
0: एवढं चुकीचं आहे.
1: परंतु तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात जाल जेव्हा तेव्हा बघा कुठेतरी एक तरी एसटीचं नाव घेणारा कोणीतरी जिल्हाधिकारी मिळेल, कोणीतरी आयुक्त मिळेल, कोणीतरी डॉक्टर मिळेल, कोणीतरी इंजिनियर मिळेल, जे की त्यांच्या भाषणामध्ये शेवटी तरी एसटीला धन्यवाद म्हणतात. आम्हाला तिथेच पावती मिळून जाते.
0: वा, जाता जाता मला तुमच्या दोघांकडनंही हवंय. आता तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही ना सिंहस्थाची, त्याच्याबद्दल तुमची काय तयारी दोघांची, तुम्ही तुमची टीम कशी बिल्ड करताय? कारण स्ट्रेस खूप स्ट्रेसफुल, पुन्हा ती ट्रॅफिक पुन्हा ते तर तुमच्यासाठी किरकोळ झालंय. आणि त्याचबरोबर तुमची तुमच्या प्रवाशांकडनं अपेक्षा काय?
2: याच्यामध्ये मी पहिले सांगितली की आपण आपल्या ज्या परवण्या होणार आहेत त्यावेळेस आपल्याला जास्त बसेसचं नियोजन करायचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी जे आमचा मनुष्यबळाचं जे नियोजन आहे ते केलेलं आहे आणि त्यावेळेस 2015 अनुभव असलेले बरेचसे अधिकारी सुद्धा आमच्यासोबत आहेत, त्याच्यामुळे त्यावेळेसचा अनुभव घेऊन आम्ही वाहतुकीचं नियोजन चांगल्या प्रकारे करणार आहोत. आम्हाला प्रशासनातर्फे जिल्हा प्रशासनाकडनं पण बरीचशी मदत मिळालेली आहे, बऱ्याच ठिकाणी आमचे बसस्थानकाची कामं सुद्धा चालू आहेत, काँक्रिटीकरण पण बऱ्याच ठिकाणी चालू आहे ज्या ठिकाणी त्या वाहतुकीचं नियोजन आम्हाला करता येईल. त्याच्यामुळं इतक्या वर्षांचा अनुभव असलेले अधिकारी पण आहेत नवीन पिढी.
0: मागच्या परवणीचे ऑफिसर स्पेशली बोलवणार
2: नाही, बरेचसे काही ठिकाणी
1: काही आहेत
0: नाशिकमध्येच,
2: येस ओके. आणि पूर्वीचे काही रिटायर्ड अधिकारी सुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शनासाठी बोलवतोय, काही जण रिटायर होणार आहेत पण त्यांना सुद्धा आम्ही एक्सटेन्शन देतोय
0: ओके.
2: आणि अशा पद्धतीने ते आम्ही चांगल्या पद्धतीने, कारण की ह्यावेळेसचा जो प्रयागराजचा खूप मोठा कुंभ झालेला आहे त्याच्यामुळे एक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी म्हणजे 8.5 कोटी येण्याची शक्यता आहे प्रवासी.
0: तुम्ही त्या पद्धतीने
2: म्हणजे आमच्या स्तरावर
0: अंगावर काढता आलं कसं
2: असं आकडेवारी चालू आहे, पण त्या अनुषंगाने 4.5 हजार बसचे नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने त्याच वाहतूक होईल आणि प्रवाशांकडनंही अपेक्षा आहे की सर्वांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बसेसचा उपयोग करावा. आपण बसेसमध्ये आल्यानंतर स्वच्छता बाळगावी, त्याच्यानंतर आमचे चालक वाहक सुद्धा सौजन्याने वागावे या अनुषंगाने आम्ही दरवेळेस त्यांना प्रबोधन करत असतो आणि
0: त्यांच्यावर पण स्ट्रेस असतो ना.
2: येस, त्या अनुषंगाने सर्वांनी जास्तीत जास्त राज्य परिवहन
1: पण त्यांना समजून घ्यावं की ते सौजन्याने वागते आणि तुम्ही सहकार्य करा.
0: वा वा वा, सगळ्यात महत्वाचं तुम्ही दोघं आलं त्याच्याबद्दल धन्यवाद तर आहेच, पण त्याच्याबरोबर या पर्वण्यांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. मंडळी तुम्ही एसटीत बसताय पण तुम्ही एसटीला आपलं मानता का? एसटीची काळजी घेता का? एसटीची साफसफाईची अपेक्षा तुमच्याकडे असते पण तुमच्याकडनं एसटीचा प्रवास करताना साफसफाई मेंटेन होते का हा विचार करा. चांगल्या क्वालिटीची अपेक्षा असेल तर तुम्हाला सुद्धा चांगलं वागावं लागेल. कुठे पाय ठेवायचं, कुठे थुंकायचं, कुठे काय काय करायचं, ते तंबाखू खायचं, काय करायचं, ती नव्या गाड्यावर थुंकलेल्याचं डाग असतात खिडकीच्या बाहेर, लाज वाटली पाहिजे आपल्याला. थँक्यू व्हेरी मच.
2: येस थँक्यू.
0: असं छान छान काम करत राहा आणि तुमचं जे स्पोर्ट्स आणि नाटक जे चालू आहे ती खूप चालू राहू, असे जास्तीत जास्त चालू राहू या शुभेच्छा.
1: धन्यवाद
2: सर.
0: मंडळी काही गरज वाटली तर फोन करा 226 26 26 वर. राम राम मंडळी, भेटूया.
3: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
4: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
3: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
4: आणि मजुरीत 50% सूट.
3: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

विविध नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: फिर कहो।
1: दीवाना।
0: फिर कहो।
1: दीवाना।
2: राज अपन लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना।
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर।
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उच

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हिंदी गाण्यांचा इतिहास जागवणारा हमराज कार्यक्रम सादर आहे. देवयानी चित्रपटातलं प्रभात गीत मोहम्मद रफी आपल्या उबदार आवाजात गात आहेत. मनोहर खन्नांची गीतरचना 1952 साली एस पुरुषोत्तम यांनी संगीतबद्ध केली आहे. ऐकूया एस पुरुषोत्तम यांचं दुर्लभ संगीत. गाण्याचे शब्द आहेत, जाग जाग ओ शक्तिमान, अब प्रात हो गया जागरे.

गीतकार ए जब्बार शेर हशरी यांनी 1936 प्रेम की आग चित्रपटासाठी पुढचं गाणं लिहिलं आहे. गायन आणि संगीत मुख्तार बेगम यांचं आहे. आनंदाची पारंपरिक कल्पना गीतकाराने रंजक शब्दांमध्ये मांडली आहे. गाण्याचे शब्द आहेत, ना तो वस्त्र में है

खुश खबर, खुश खबर। आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: 1952 अंजाम सिनेमातलं कवी कमर जलालाबादी आणि संगीतकार मदन मोहन यांचं द्वंद्वगीत मोहम्मद रफी आणि चांदबाला गात आहेत. गायिका चांदबाला यांच्या रेअर व्हॉइसचा आज आपण अनुभव घेणार आहोत. गाण्याचे शब्द आहेत रुत मस्तानी ओ सामने है रानी.
1: मस्तानी वो सामने है रानी वो यही यही यही है जवानी
2: जवानी
1: प्यार की कहानी वो आंखों की जबानी वो यही यही यही है जवानी
2: जवानी
1: रुत मस्तानी वो सामने है रानी
2: वो यही यही यही है

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

गीतकार हसरत जयपुरी यांचं जीवन 15 एप्रिल 1922 17 सप्टेंबर 1999 या काळात अस्तित्वात होतं। त्यांची थोडी माहिती आता ऐकूया। यात त्यांचे पुत्र शाहिद जयपुरी यांनी 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या मेरे हुजूर चित्रपटातल्या गम उठाने के लिए मैं तो जिए जाऊंगा या गीताची जन्मकथा सांगितली आहे। सादर आहे

कीबोर्डवर शेवटी के एल सैगल यांचं 1947 परवाना चित्रपटातलं गीतकार डी एन मधोक आणि संगीतकार खुर्शीद अनवर यांचं गाणं पेश होत आहे. कीबोर्डच्या सुस्पष्ट स्वरांमुळे भावनांमध्ये संयमित तरंग उमटत आहेत. गाण्याचे शब्द आहेत, मोहब्बत में कभी ऐसी भी हालत पाई जाती है. हमराज कार्यक्रमासाठी आता निरोप घेत आहोत. उद्या पुन्हा मैफिल सुरू होईल, तोपर्यंत नमस्कार.

आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

खुश खबर, खुश खबर। आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 2626।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा. सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे. दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30. तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा.

0: breakfast. Time check.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अगं देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300108076 आणि कल्पेश आचट 8300106 या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

लाइव्ह विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादर करत्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याजदर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16400.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।
1: जीवन या परमानंदाच्याही पलीकडे गेलं, सद्गुरु कृपेची मूर्तिमंत प्रचिती आली। हा गुरुप्रसाद कुठला? लौकिक नश्वर कामनापूर्तीचा नाही, तर या कामनाच आता उरल्या नाहीत, हाच अस्तित्वाचं नितळ रूप सद्गुरूंनी दाखवलं, साक्षात परब्रह्म अनुभवलं, माया ममतेच्या गाठी सोडविल्या आणि विकाराच्या तिमिराचा समूळ लोभ झाला। आता उरला केवळ केवळ प्रकाश। सत्याच्या रविबिंबावर अज्ञानाचा किळभरही अनुस्वार उरला नाही, हेच सद्गुरूचं देणं। जन्मजन्मांतरीचं हेच हृदयीचं लेणं। परमानंदाच्याही मोहात न गुंतणारं हे मन।